आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले मंत्री दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल धुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत करून पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जनावरांसाठी चारा आणि पाणी तसंच जलसंधारणाच्या कामांबाबतही त्यांनी सूचना दिल्या. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थिती

0: मदतची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळामुळे चारा टंचाईची समस्याही जाणवू लागली आहे. अकोला जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे. तर नांदेड जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत समिती तसंच संबंधित विभागांच्या समन्वयातून चारा साक्षरता अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल मुंबईत विरोधी पक्षांनी विराट गर्जना मोर्चा काढला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. दरम्यान आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी केल्यानंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या 3-4 दिवसांपासून पुण्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनाला कालही विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया भारताच्या दहशतवादाविरुद्ध 0 सहिष्णुता धोरणाबाबत.
1: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यानंतर भारताची भूमिका केवळ पुरावे पाठवण्यापुरती मर्यादित राहिली. मात्र 2016 पासून हे नरमाईचं धोरण बदललं. सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान मधल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि तो जाहीरही केला. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट मध्ये हवाई हल्ला केला. तर मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्रीत शत्रूच्या 9 तळांवर थेट कारवाई करण्यात आली. आता भारताचं धोरण स्पष्ट आहे. दहशतवादी हल्ल्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल. तसंच दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं नरमाईचं धोरण सोडलं असून थेट लष्करी प्रत्युत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा काल प्रथेनुसार सुरू झाली. ही मंचकी निद्रा येत्या रविवारपर्यंत म्हणजे घटस्थापनेच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला विधिवत सुरुवात होईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. सन्मानचिन्ह 51,000 रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेर तपास

तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564.54 कोटी रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी निमित्तानं केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि नांदेडमधील सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं 2 दिवसांचा वंदे मातरम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभक्तीपर गीत, वक्तृत्व, समूहगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सायबर फसवणुकीद्वारे रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा करून घेणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह 5 जणांना काल पुणे पोलिसांनी अटक केली. या टोळीनं देशभरातील 19 जणांची 1.80 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं धरणात बुडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली. मेंढ्या धुण्यासाठी धरणावर गेले असताना ही घटना घडली आहे. 3 जणांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी औपचारिक मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं, तर एकंदर 341 पदकांसह चीननं पदक तालिकेत 1वं स्थान पटकावलं. हवामान. मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 2 दिवसात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि सिंधुदुर्गातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: रसिकहो नमस्कार, न्यूज ऑन AIR ऐप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

मिळेल तेथून हुंगू विद्या आणि बिनभिंतीची उघडी शाळा. ही बिनभिंतीची उघडी शाळा जी आहे ना, ही आयुष्यभर जन्मल्यापासून ते अखेरपर्यंत आपल्यासोबत असते आणि सतत काही ना काहीतरी शिकवत असते. त्यातून नेमकं काय घ्यायचं हे आपल्याला ठरवायचं असतं, पण ते ठरवत असताना सुद्धा नेमकं काय चांगलं आहे, कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली अयोग्य आहे आणि त्यातलं ज्ञान किती, माहिती किती, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील किंवा या सगळ्या गोष्टी कशा शिकून घ्यायच्या हे जर जाणून घ्यायचं असेल तर तिथे सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती शिक्षकांची. रसिक, आज जागतिक शिक्षक दिन आहे, पण हा जो दिवस आहे ना, हा फक्त शिक्षकांचे आभार मानण्याचा दिवस नाही आहे, तर समाजाला घडवण्यासाठी या शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देणारा दिवस आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. बरोबर आहे ना? आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आयुष्यात शिक्षकांचं महत्त्व, शाळेचं महत्त्व किती मोठं आहे. आता ही बिनभिंतीची उघडी शाळा आपण गाणं ऐकलं, निसर्गातले सगळे जे शिक्षक आहेत, म्हणजे गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु निसर्गातले कसे केले होते आणि त्यातून त्यांच्याकडून कशा चांगल्या गोष्टी घेतल्या याविषयी आपण अनेकदा बोललेलो आहे. पण आपल्या आयुष्यात शिक्षक केव्हा येतात, जेव्हा आपण शाळेत जातो. म्हणजे दरवर्षी 5 ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या इथे 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो आपल्या भारत देशामध्ये, पण जगभरात म्हणजे आता याचे संदर्भ बरेच आहेत की युनेस्को किंवा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी आहे यांनी मग शिक्षकांचे हक्क, जबाबदाऱ्या, प्रशिक्षण किंवा रोजगाराची परिस्थिती असो या सगळ्याबाबतच्या शिफारसी स्वीकारल्या आणि मग त्या घटनेच्या स्मरणार्थ म्हणून मग या दिवसाची ही निवड आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण आपल्या आयुष्यातल्या शिक्षकांचं महत्त्व, आई वडिलांनंतर जर आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोण बजावत असेल, म्हणजे मग मूल्यांची पायाभरणी करणं असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, तर तिथे शिक्षकच असतात ना. आज कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत, म्हणजे हातातला मोबाईल तुम्हाला जगभरातल्या सगळ्या गोष्टी आणून देतो आहे. खरं आहे, इंटरनेट आहे, पुन्हा AIचं जग आहे, आत्ता ऑनलाईन शिक्षण, अशी कितीतरी साधनं तुमच्या आमच्या काही लहान मुलांच्या हातात आली आहेत. म्हणजे माहिती मिळवणं सोपं आहे, खरं आहे माहिती मिळवणं सोपं आहे, पण माहिती आणि ज्ञान याच्यातला फरक नेमका कोण समजावून सांगणार? तिथे आपल्याला लागतात ते शिक्षकच. पहा ना, अनेक माता सांगत असतात, आयांचं असं म्हणणं असतं की मुलं आमचं ऐकत नाहीत पण शिक्षक म्हणजे त्यांच्यासाठी देव आहेत. मग त्यांची तक्रार शिक्षक अशी असते ना, शिक्षक नाही नाही तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलेलं ऐकतात, तो तुम्ही काहीही सांगितलेलं ते ऐकतात. त्यामुळे शिक्षकांची ही जी भूमिका आहे ना, ही किती वेगळी आहे की त्या जगभरातल्या सगळ्याच शिक्षकांना, त्या गुरुवर्यांना त्यांना सलाम करण्याचा किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस आहे, जागतिक शिक्षक दिन. आणि आपल्या संपूर्ण आपल्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा असे कितीतरी शिक्षक दिसतात की ज्यांनी आपल्या आयुष्याला, संपूर्ण मानवजातीला एक वेगळा असा मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. आपण बोलू त्याविषयी, आधी ऐकूया हे गाणं.

सत्यशिवाहून सुंदर आहे. पण हे सौंदर्य या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देणं, मला सांगा एखादी शाळेतली छानशी कविता किंवा एखाद्या छान अशा शिक्षकाने शिकवलेला एखादा धडा असेल, एखादं उत्तम असं उदाहरण दिलं असेल, तर ते आपल्या आयुष्यात ना कायम लक्षात राहतं. पहा, खरे अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या आपल्या शिक्षकांच्या असतील, ज्या आपल्या लक्षात राहिलेल्या असतील. किंवा मग एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही आहे, त्याचं लक्ष लागत नाही आहे मनात, आणखी काही होत असेल, तर अगदी मायेनं विचारपूस करून त्याच्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्याला पुढे जाण्यासाठी मदत करणारे सुद्धा शिक्षक आहेत. आपल्याकडे कितीतरी मोठी उदाहरणं आहेत. तो आपले माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात तर शिक्षकांचा किती मोठा प्रभाव होता. हा, आणि कलाम सरांचं आयुष्य जेव्हा आपण पाहतो, अग्निपंखासारखं पुस्तक जेव्हा वाचतो, तेव्हा लक्षात येतच की किती मोठा प्रभाव आहे. म्हणजे लहानपणीच शिक्षकांनी त्यांच्यातल्या क्षमतेला ओळखलं आणि त्या वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहनसुद्धा दिलं. विचार करा ना, वर्गात बसलेला एखादा विद्यार्थी पुढे जाऊन देशाचा आपल्या राष्ट्रपती होतो, वैज्ञानिक होतात ते, आणि एक जगप्रसिद्ध व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवतात, त्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कुठली असू शकेल. पुन्हा मग सावित्रीबाई फुले यांचं स्मरण केल्याशिवाय आपण कसं काय पुढे जाऊ शकतो. म्हणजे ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणं हेच समाजाला मान्य नव्हतं, अशा परिस्थितीत मुलींसाठी शाळा उघडणं किंवा शाळा सुरू करणं, चिखल, दगड, शेण, माती, सगळ्याचा मारा सहन करणं तरीही न थांबता हे कार्य नेटानं पुढे नेणं, आणि आज तुमच्या आमच्यासारख्या अनेक सख्या, अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, याचं संपूर्ण श्रेय हे तिथेच जातं ना. आणि म्हणूनच मग शिक्षकांचा इतिहास नाही म्हणता येणार, पण फक्त फळा किंवा ते जे शिकवतात एवढंच नाही आहे मर्यादित. शिक्षक सामाजिक परिवर्तनाचं खूप मोठं काम करतात. मला इथे रवींद्रनाथ टागोरांची शांतिनिकेतनसुद्धा आठवते, जिथे पुलांनी जाऊनसुद्धा भेट दिली होती, की ती शाळा अशी मस्त निसर्गाच्या वातावरणात होती, मुलांनी पावसात भिजावं, पर्ह्याचं पाणी पाहावं, आणखी काय काय पाहावं, आणि त्याचा आस्वाद घ्यावा, आणि ते अनुभव लिहावेत, ते अनुभव मांडावेत, असं त्यांचं मत होतं. बरं, तिथे त्यांनी लरचलेली कविता असतील किंवा गाणी असतील, जे काही असेल ते तिथे त्यांचंच होतं रसिक हो, हे वेगळं आहे. आज मुलांच्या हातात इंटरनेट आहे, आपल्या सगळ्यांच्या मदतीला AI आहे, माहिती तर हजारो वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला मिळते, पण म्हणून शिक्षकांची भूमिका बदलत नाही ना. पूर्वी माहिती आहे सर शिक्षक सांगायचे की हे लिहून ठेवा बरं, हे लक्षात ठेवा, हे 10 वेळा लिहा, पण आत्ता काय सांगतात की आत्ता हे जे तुम्ही पाहताय सगळं, ही माहिती खरी आहे का ही तपासून पहा. AIचं जग आहे, पण तरी सुद्धा शिक्षकांची गरज आहे, शिक्षकांचं महत्व कमी होत नाही. खरे, शाळा सोडल्यानंतर आपल्याला अनेक शिक्षक आठवतात, किंवा त्या शिक्षकांनी आपल्याला छानपैकी कुठल्याही कामासाठी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मग ते भाषण असो, नृत्यातला भाग घेणं असो, किंवा आणखी काही असो, त्या ठिकाणी दिलेला एक प्रोत्साहन आठवतं. आपल्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या शिक्षकांनी केलेले प्रयत्न आठवतात. हे सगळं आहे कारण शिक्षकांनी घडवलेली मुलं जेव्हा डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, कलाकार होतात, पत्रकार होतात, शास्त्रज्ञ होतात, तेव्हा त्या शिक्षकांना अभिमान वाटतोच ना. कदाचित त्याहूनही जास्त अभिमान वाटत असेल जेव्हा ती मुलं एक चांगला माणूस म्हणून समोर येत असतील. आणि म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की हे ना शिक्षक फक्त करिअरसाठी मार्गदर्शन नाही, तर माणूस, चांगलं माणूस घडवण्याचं काम शिक्षक करतात. आणि म्हणूनच आई वडील जन्म देतात तो, पण शिक्षक आपल्या क्षमतांना ओळखून आपल्यात काय वेगळं आहे याची जाणीवसुद्धा करून देतात. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग तिथे ते संस्कार असोत किंवा त्या सगळ्या गोष्टी असोत, त्या जेव्हा शाळा आणि शिक्षक या तऱ्हेनं आपल्याला जेव्हा आठवतात ना, तेव्हा मग फक्त मनात कृतज्ञताच असते. ही कदाचित शाळेत असताना आपल्याला याची जाणीव होत नाही, पण शाळेतनं बाहेर पडल्यानंतर मात्र याची हमखास जाणीव होते, हेही तितकंच खरं आहे.

शाळेत काय घरी काय झालेले संस्कार आयुष्यभर टिकतात आणि मग त्या ज्या सवयी लागलेल्या असतात ना त्या राहतात तशा पहा. आता नकाशाची जर सगळ्यात पहिल्यांदा ओळख आपल्याला कुठे होत असेल तर ती शाळेतच ना. म्हणजे शाळेत ते नकाशे दिसतात किंवा मग तो पृथ्वीचा गोल असेल तो असतो शाळेत. वेगवेगळ्या गोष्टी असतात प्रयोगशाळेत नेल्यानंतर इतिहास भूगोलाच्या तासाला या सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला आणि ते जे आपण पाहिलेलं असतं ना ते लहानपणापासूनचं ते पक्कं असतं. बरं आत्ता याच्यानंतर मी जे बोलणार आहे ते तसं शाळेशी संबंधित थेट असेलच असं नाही पण हा मुद्दा वेगळा आहे कारण नकाशा वाचन हे आपल्याला शाळेपासूनच आपण शिकलेलो आहोत आणि मग 10वीच्या वर्गात आल्यानंतर मुलांना तर असे बरेचसे नकाशे असतात ना. मग भारताचा असेल जगाचा असेल जर तुम्हाला विचारलं जगाचा नकाशा आपल्याला माहिती आहे का तर हो असं उत्तर येईल ना आपल्या सगळ्यांचं. आणि कुठला खंड कुठे आहे आपला देश कुठे आहे आणि त्या प्रत्येकाचं आकारमान किती आहे प्रत्येक खंडाचं देशाचं किंवा त्या नकाशावर असलेलं पाण्याचं वितरण किंवा जे दाखवलेलं आहे ते कसं आहे ग्रीनलँड कुठे आहे टुंड्रा प्रदेश कुठे आहे हे शाळेत शिकलोय ना रसिक हो. पण जर आत्ता आपल्याला सांगितलं की जगाचा नकाशा आता बदलेल हो गेल्या महिन्यातच हा ठराव झालेला आहे आणि नकाशा दुरुस्ती हा जो ठराव आहे संयुक्त राष्ट्राचा या ठरावाला आपल्या देशानं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे आपण जो आत्तापर्यंत पाहत होतो ना नकाशा तो वेगळाच होता. हा तो नकाशा तयार केला होता 16व्या शतकात गेरार्डस मर्केटर यांनी. म्हणजे आपण जेव्हा असं मोठ्या चपट्या अशा कागदावर जर आपण गोल पृथ्वी चपट्या कागदावर अशी दाखवली तर आपण कसे ध्रुवाकडचे प्रदेश दाखवू ध्रुवाजवळचे ते वर असतात आणि खाली असतात आणि तिथले प्रदेश पहा नकाशामध्ये आपल्याला मोठे दिसतात मग तो ग्रीनलँड असू देत रशिया असू देत कॅनडा असू देत. पण जर मी आपल्याला हे सांगितलं की नकाशावर दिसणारे हे जे प्रदेश आहेत किंवा हे खंड आहेत हे देश आहेत हे नकाशात दिसत आहेत त्यापेक्षा प्रत्यक्षात आकाराने बरेच मोठे आहेत किंवा काही पट मोठे आहेत आणि म्हणूनच याविषयी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की आता नकाशा बदलायला हवा कारण मग ते संतुलन व्यवस्थित होईल. बरं हा ठराव मांडला त्याच्यानंतर मग त्याला 164 देशांनी पाठिंबा सुद्धा दिला फक्त अमेरिकेने विरोधात मतदान केलेलं आहे. पण इतक्या देशांनी पाठिंबा दिल्यानंतर मग आता हे सगळं गेल्या महिन्यात घडलं हे घडल्यापासून मग ज्यांना नकाशा पाहायची आवड आहे ज्यांच्या घरात नकाशा आहेत त्यांची उत्सुकता जरा वाढली ना ते पाहायला लागले प्रत्येकजण काय कसं आहे काय तफावत आहे कशी असेल कशामुळे आणि मग लक्षात आलं की काय समस्या आहे कारण हा मर्केटर यांनी जो मांडलेला नकाशा आहे तो 4.5 वर्षांहून अधिक जुना आहे आणि त्याच्यामध्ये दिलेले जे देश आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे जर आफ्रिकेचा विचार केला किंवा ग्रीनलँडचा विचार केला तर प्रत्यक्षात आफ्रिकेसारखा देश हा ग्रीनलँडपेक्षा जवळपास 14 ते 15 पट मोठा आहे. म्हणजे फक्त आपण आफ्रिकेला घेतलं तर त्या आफ्रिकेमध्येच अमेरिका चीन भारत जपान युरोपमधले काही देश असे एकत्र येऊन त्या आफ्रिकेत बसतील एवढा आफ्रिका मोठा आहे. आणि त्या आपल्या नेहमीच्या नकाशात किती दिसतो असा सगळा भाग आहे. बरं यातून मग बरीचशी समीकरणंसुद्धा बदलतात त्याविषयी मी आता काही फार बोलणार नाही आहे. पण जुना हा जो जुन्या पद्धतीचा नकाशा आहे तो आता बदलला जाईल वेगळ्या तऱ्हेचा नकाशा आपल्यासमोर येईल आणि

इक्वल अर्थ म्हणजे समान पृथ्वीच्या प्रक्षेपणाचा एक नवीन पर्याय जो पुढे येणार आहे, आपण त्याला पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा अशा प्रकारचा नकाशा आल्यानंतर आपल्याला आपल्या इतिहास भूगोलाच्या पुस्तकामध्ये वेगळा नकाशा हा निश्चितच दिसू शकतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. नक्कीच ना. त्याच्यामुळे या अशाही गोष्टी आता घडत आहेत. ऐकूया एक छानसं गीत.

आनंदी जिणे जगावे, अंतर उजळून निघावे आणि त्यातूनही सोडवीत सुखाचे उखाणे, आपण आनंदी जीवन जगावे वगैरे. तुम्ही म्हणाल विरार चर्चगेट किंवा डोंबिवली विटीपर्यंत प्रवास केल्यानंतर असं काय अंतर उजळून निघावे वगैरे असं काही होत नाही हो. खरंय खरंय खरंय. म्हणजे सकाळी 9 पर्यंत आणि संध्याकाळी ज्याला आपण पीक आर्स म्हणतो, या तासात किंवा या वेळात केलेला प्रवास, वा, रोजचा हा अविस्मरणीय अनुभव असतो खरं सांगते. आणि जे लोक रोज असा प्रवास करतायत, सगळेच जण, तुम्ही आम्ही सगळेच जण, खरंच आपण आपलीच पाठ थोपटून घ्यायला हवी. आता वाहतुकीचे नवीन पर्याय जर आपल्यासमोर येत असतील तर त्यांचं आता स्वागतच होतं आहे. पहा ना, म्हणजे तुम्हाला खरं सांगते, ॲक्वालाईन सुरू झाल्यानंतर आता ॲक्वालाईनला मिळणारा प्रतिसाद पाहता चर्चगेट ते विटी किंवा CST पर्यंत सकाळच्या वेळात 9-10 पर्यंत अशी तुफान गर्दी असते, लोक आनंदाने प्रवास करत असतात आणि हे हा प्रवास आनंदाचा असतो खरं सांगते. असा प्रवास आनंदाचा,

तर क्या बात आहे, पुढचा संपूर्ण दिवसच छान जाईल, नाही का? बरोबर आहे की नाही? पण आता तुम्हाला एक खरंच वेगळी आणि छान बातमी सांगते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शारजा दौऱ्याला गेले होते, दौऱ्याला. त्या तिथे त्यांनी एका कंपनीला भेट दिली आणि त्या कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. आता हे आधुनिक तंत्रज्ञान कसलं आहे? तर हे तंत्रज्ञान आहे स्कायबसचं. स्कायबस, हो, अर्थात हवेतून धावणारी बस. हो, ही बस हवेतून धावणार. बरं, या बसमधून त्यांनी प्रवाससुद्धा केला. आपल्या इथे अशा प्रकारची बस आल्यानंतर काय होईल? प्रवासासाठी लागणारा वेळ किंवा ज्या काही आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा विचार करता भविष्यात अशा प्रकारची हवेतून धावणारी बस ही एक वेगळा पर्याय ठरू शकते का? नक्कीच ठरू शकेल. म्हणजे एकतर स्वयंचलित विद्युत प्रणालीच्या माध्यमातून ही बस काम करते, एकतर ही बस म्हणजे प्रवाशांना सुद्धा सोडते आणि त्याच्याबरोबरीनं मालवाहतूक सुद्धा करते. त्याच्यामुळे ही बस रस्त्याच्या वरून वाहतूक करते. होय, रस्त्याच्या वरून वाहतूक किंवा रस्त्याच्या वरून तिचा प्रवास असतो. आणि या बसच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वाहतुकीचं नवीन माध्यम किंवा साधन आपल्यासमोर येईल असं म्हणायला हरकत नाही ना. सार्वजनिक वाहतुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध होईल. आता खरं तर आधी म्हणजे अगदी एक दोन वर्षात या गोष्टींच्या चर्चा होत होत्या की दिल्ली ते गुरुग्राम दरम्यान अशा प्रकारची बस चालवली जाणार आहे, त्याच्यामुळे आणखी काय. पण स्काय बस म्हणजे खरं सांगायचं तर मेट्रोसारखीच आहे ती. स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूक व्यवस्था आहे. त्यात एक ना उंच ट्रॅक असतो आणि खालच्या बाजूने केबलच्या माध्यमातून ते जे वाहन आहे, ती जी बस आहे किंवा ती जी कार आहे, ती लटकवलेली असते. म्हणजे तसं जर्मनीमध्ये अशा प्रकारची वाहतूक प्रणाली आहे त्यासारखीच आहे. ही अंदाजे 100 किलोमीटर प्रतितास या वेगानं प्रवास करते आणि विजेवर धावते अशा प्रकारची ही बस आहे. त्याच्यामुळे मेट्रोपेक्षा तिला कमी खर्चिक मानलं गेलेलं आहे आणि पायाभूत सुविधा ज्या लागणार आहेत त्यासुद्धा तुलनेनं तशा कमी लागतील असंही सांगितलेलं आहे. आणि त्याचं जे आपल्याला दिसतं ना संपूर्ण तंत्र हे तसं उलट आहे. म्हणजे वाहनांची चाकं वर, काँक्रीट बॉक्स ट्रॅक्सची जोडलेल्या आहेत, त्यामुळे तो एक वेगळा प्रकार आहे रसिक हो. खरंच वेगळा प्रकार आहे. आणि जर खरंच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था किंवा वाहतुकीचा मार्ग उपलब्ध झाला तर मजाच आहे, खरंच मजा आहे. वेगळं असं दृश्य दिसेल आपल्याकडे. म्हणजे आता मेट्रो, मोनो अशा वरून प्रवास करतायत, ही पण तशीच वरून प्रवास करेल, पण तिचं स्वरूप थोडंसं वेगळं असेल हे पण समजून घेणं गरजेचं आहे. चलो ऐकूया मस्तपैकी एक गाणं.

आमचो चाकरमानी म्हणतलो काय हो देऊ आमची आपली ट्रेन आमका बरी तो खय बसून गाडीत बसतलो आणि गावात जातलो म्हणे सणवार काही असू देत मस्तपैकी तो ट्रेनचा प्रवास करतो आणि जातो. तुम्हाला खरं सांगू अजूनही अनेकांचा ना सगळ्यात आवडीचा जर कुठला वाहतुकीचा मार्ग असेल तर तो लोकलचाच आहे ट्रेनचाच आहे. खरं हो ट्रेनच्या प्रवासात जी मजा आहे ना जे जो एक वेगळा आनंद आहे ना आणि जी आनंद म्हणतो मी म्हणाला आता प्रवास करत असताना आपल्या संपूर्ण देशभरात म्हणा किंवा बाहेरच्या देशात म्हणा इथल्या वाहतूक व्यवस्थेची तुलना आपण परदेशातल्या वाहतूक व्यवस्थेशी नक्कीच करू शकत नाही पण तरीसुद्धा आपल्या झुकझुक गाडीचा ट्रेनचा प्रवास हा पूर्णतः वेगळा आहे. आणि तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करताय अगदी गोव्यापर्यंत प्रवास करताय तर या दिवसामध्ये म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये किंवा पाऊस संपल्यानंतर सुद्धा तो सुरुवातीचे काही दिवस असतात ना ते वातावरण आ हा हा सुंदर इतकं छान दृश्य जे दिसतं ना म्हणजे आता तर विस्टाडोमच्या माध्यमातून त्या डब्यांच्या माध्यमातून तर आपल्याला त्या खुर्च्यासुद्धा छानपैकी हलवता येतात संपूर्ण दृश्य पाहता येतं ते तर वेगळंच आहे हो खरंच वेगळं आहे. अर्थात अशा प्रकारची जी आत्ता मी म्हटलं की स्काय कार किंवा ज्या गाडीविषयी आपण बोलतो आहे स्काय बस ते त्यातूनही असं दृश्य दिसेल पण त्याला मर्यादा येतील ना. लोकल ट्रेन कशी जाते कशी हे कुठपर्यंत मस्तपैकी प्रवास होतो आपला सगळ्या गोष्टी मिळतात. बरं आता तर असं आहे की तुम्ही आपल्याला हवे ते खाद्यपदार्थ आपल्या हव्या त्या साईटवरून मागवूसुद्धा शकता म्हणजे सोयी उपलब्ध आहेत आणि त्या प्रवासाचा आनंद घेत आणि राजधानीसारख्या मोठ्या मोठ्या पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ज्या काही काही दोन दोन तीन तीन दिवसाचा प्रवास पूर्ण करून आपल्याला ठराविक त्या स्थळी पोहोचवतात त्या गाड्यांचा प्रवास केल्यानंतरचा अनुभव जो आहे ना तो विमान प्रवासात नाही मिळत. खरं सांगते म्हणजे मग ती घरघर ऐकत जाण्यापेक्षा आपल्या झुकझुक गाडीचा आवाज ऐकणं आणि बाजूला ती सुंदर दृश्य पाहणं यातला आनंद वेगळा आहे. म्हणजे आपल्या लहानपणाच्या आठवणी असतात नाही का ती झाडं डोंगर सगळे कसे मागे पळत पळत पळत पळत जातात रात्रीच्या प्रवासात एखादं छानसं काजव्यांनी भरलेलं झाड दिसतं मध्येच एखादं आणखी काहीतरी वेगळं दृश्य दिसतं ते कुतूहल जागं करत करत आपला प्रवास संपतो. पहा तसा प्रवास विमानात संपत नाही ना. हीच तर मजा आहे. असो आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली आहे संपत येते पण ऐकूया हे छानसं गीत.

तुम्ही म्हणाल कितीही नवीन गोष्टी आल्या ना तरी आपल्या जुन्या गोष्टी त्या ज्या आहेत त्या काही बंद होणार नाहीत, किंवा त्याचं जे वेड आहे ना ते कमी होणार नाही. खरं आहे, आता तंत्रज्ञान इतकं वेगानं पुढे जात आहे आणि अशा तऱ्हेच्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत ना की काय सांगावं. म्हणजे विश्वास कसा ठेवायचा? बरं, आपण विश्वास ठेवेपर्यंत किंवा आपण विचार करेपर्यंत ते सगळं प्रत्यक्षात आलेलं सुद्धा असतं. हो, म्हणजे बघा ना, आता चीनने जवळपास 300 वर्ष टिकणारी बॅटरी जी पाण्यावर चालणार आहे तिचा शोध लावला आहे. काय होईल विचार करा. आणि हे असे शोध जेव्हा येतात ना तेव्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकूळच घालतात जवळपास. हो, आपल्या ऊर्जा संग्रहाचं संपूर्ण चित्रच बदलून जाणार. आता ती जी सगळं ते जे संशोधन आहे किंवा त्याची लॅब टेस्टमध्ये जवळपास 1,20,000 चार्जिंग सायकलपर्यंत ती पूर्णपणे स्थिर राहिलेली आहे. साधी सुधी बॅटरी नाही आहे ही, आणि ती फक्त पाणी भरून चालते. तिला काय म्हटलं आहे त्यांनी, तर ॲक्वियस बॅटरी. ॲक्वियस, ॲक्वा म्हणजे पाण्याशी संदर्भात असलेल्या अशा गोष्टी, म्हणजे आपली ही जी तिसरी जी लाईन आहे मेट्रोची तर ती ॲक्वा लाईन म्हणतो, तशी ही ॲक्वियस बॅटरी आहे. ॲक्वियस आणि ही वॉटर बेस्ड आहे, पाण्यावर आधारित आहे अशा तऱ्हेची. आता इथे आणखी काय काय वापर केलेला आहे की पाऱ्यावर आधारित इलेक्ट्रोलाइट्सचा वापर केलेला आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी आता सांगत नाही आहे. पण विचार करा ना, एवढं मोठं जर आयुष्य असेल, 1,20,000 चार्ज डिस्चार्ज सायकलपर्यंत जर ती उत्तम स्थितीत राहत असेल तर काय होईल आंतरराष्ट्रीय बाजारात. जेव्हा ही बातमी माझ्यासमोर आली ना तेव्हा हाच विचार आला की तंत्रज्ञानाचा हा फायदा म्हणावा का काय, पण मग त्याची सुरक्षा पण तितकीच महत्त्वाची आहे ना, ती कशी असेल. पण आणखी एक प्रश्नसुद्धा आला असेल की आता आपले स्मार्टफोन आहेत किंवा आपल्या ज्या बॅटऱ्या आपण जी बँक घेऊन फिरतो ना, पॉवर बँक सगळं, त्याच्या जागी हे येईल का? का आणखी काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील. पण अशा तऱ्हेचा शोध लावल्यानंतर मग ती खळबळच माजली हो, अक्षरशः खळबळ. पण चीनमध्ये ना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, म्हणजे ट्रेंड पण असेच चमत्कारिक. आता एक असा ट्रेंड आहे तिथे की फेस लायब्ररिंग, म्हणजे तुमचा चेहरा, तो आता लायब्ररीत पुस्तकं कशी असतात तशा प्रकारचा चेहरा तुम्ही तुमचा चेहरा डिजिटल पद्धतीनं भाड्याने देऊन काही लाखांपर्यंत कमाई करू शकता. हा, मी म्हटलं ना की AIच्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या अनेक गोष्टी

येत आहेत. आता तुम्हाला माहिती आहे रील्स काय, व्हिडिओ काय, AI चॅटबॉटचा वापर किती वेगानं सुरू आहे. आणि इथे तिथूनच एक बातमी येते की चेहरा भाड्यानं द्या. आणि ही जी फेस लायब्ररींगची कॉन्सेप्ट आहे ना, ही तिथे खूप लोकप्रिय होती आहे. खूप म्हणजे लोकांना ना आता शूटिंग करायचं आहे तर या गोष्टीसाठी स्टुडिओत जायची गरजच नाही आहे. फक्त तुम्ही चेहऱ्याचा डिजिटल परवाना घ्या आणि कमवा पैसे. हां, म्हणजे डिजिटल ॲक्टर डिजिटल ॲक्टर प्रोफाईल तयार करण्याची परवानगी तिथे आहे. आणि त्यात तुमची ओळख पटवून तुमचा चेहरा स्कॅन केला जातो. आणि एकदा का हा तुमचा डिजिटल परवाना, लायसन्स म्हणू आपण त्याला, तो तयार झाला की मग जाहिरातीसाठी कंपन्या असतील किंवा शॉर्ट ड्रामा असेल, चित्रपट असेल, मोबाईल गेम्स असेल, इथे या चेहऱ्याचा वापर केला जातो. आता आपण पाहतो ना AI जनरेटेड किती व्हिडिओ असतात, किती गोष्टी आपण पाहतो, पण ते इतके अस्सल, इतके खरे, इतके हुबेहूब वाटतात की आपल्याला असं वाटतं की अरे खरोखरच जिवंत व्यक्ती काम करते इथे. पण आत्ता या तंत्रज्ञानामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. मग एकदा का अशा प्रकारच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाल्या ना की त्याचा मग प्रसार व्हायला वेळ लागत नाही हो, खरं सांगते. चला, अशाही गोष्टी होत आहेत. ऐकूया हे छानसं गीत.

पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळ्यांना सांगा बरं का, कारण गोंधळ हा जो चित्रपट आहे ज्याची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेली आहे, तर जगभरात प्रदर्शित होण्यापूर्वी आत्ता 9 ऑक्टोबरपासून 6 शहरांमध्ये चित्रपटाचं

स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे आणि हा चित्रपट 6 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तेव्हा नक्की म्हणजे कुठे कुठे, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इथे होणार आहे. त्यामुळे जर पाहता आला तर नक्की पहा. कौतुक आहे आपला सिनेमा तिथपर्यंत पोहोचला आहे, त्याचं नक्कीच आपण सगळ्यांनी कौतुक करूया, त्याला पुढे नेऊया. असो, आता मात्र एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमाची सांगता होते. पुन्हा लगेच भेटतोय ठीक 11 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात युवा तरंगमध्ये. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: रसिका नमस्कार। न्यूज ऑन AIR ऐप आणि 100.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

मग गाणे स्वत्वाचे प्राणातून झगमगते झगमगते हो हिरमुसल्या वाटा कितीतरी गोष्टी आहेत ना या गाण्यामध्ये रसिका हो. स्वत्वाचे स्वत्वाचे गाणे प्राणातून झगमगते झगमगणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. बरं कसं आहे आपण आत्ता आपल्या या कार्यक्रमात आपल्या तरुणाईविषयी बोलत असतो. ही मुलं वेगळं काय करत आहेत, त्यांच्या वेगळ्या वाटा असतील, त्यांच्या वेगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या घेत असतो. बरं का, खरं आहे की नाही? पण आता कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी आज काही छान अशा यशोगाथा होत्या, पण सुरुवात करत असताना मला ना अगदी या दोन दिवसात व्हायरल झालेली ही जी गोष्ट आहे ही खरंच सांगावीशी वाटते. खरंच ही जी तरुणाई आहे ती नोकरी लागली आहे तिला, पण नोकरी लागल्यानंतर तिला आयुष्यातल्या अगदी साध्या साध्या गोष्टी, साधीशी झोप असू देत, मित्रमंडळींची भेट असू देत, किंवा मग आणखी साध्याशा गोष्टी ना, त्या अशा खूप लक्झुरियस वगैरे वाटायला लागल्या. तो म्हणजे अगदी खरेदी करणं, चित्रपट पाहणं याच्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आहे, आणि म्हणून तिने लगेच व्हिडिओ बनवला. नोकरीमुळे आयुष्य, आणि ते पण कसं कॉर्पोरेट लाईफ. खरं आहे आता कसं आहे ना की मुलं 10वी 12वीला उत्तम अभ्यास करतात, एकतर चांगलं कॉलेज हवं असतं, काही जणं मग ते इंटिग्रेटेडचा वगैरे मार्ग पत करतात, मग त्यातून म्हणजे JEE करायचं असेल, नीट करायचं असेल, तर ती धावपळ असते, ती स्पर्धा असते, आणि ते प्रेशरसुद्धा असतं. बरोबर की नाही? मग हे सगळं किंवा हा सगळा टप्पा पार करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर मग आणखी पुढे काय, तर उत्तम नोकरी, चांगलं पॅकेज. बरं ते इथे असेल किंवा बाहेरच्या देशात जाऊन शिकायचं असेल, नोकरी करायची असेल, तर ती धडपड असते. हे सगळं पार होऊन जेव्हा आपल्या हातात खरोखर नोकरीचं ते अपॉइंटमेंट लेटर किंवा त्या सगळ्या गोष्टी येतात, आणि मग जेव्हा खरं आयुष्य, मी त्याला खरं आयुष्य म्हणते, ते जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा मग वास्तवाची कल्पना येते. अरे काय करतोय आपण, कसे जगलो. आणि मग चर्चा सुरू होते कॉर्पोरेट लाईफ, बॉस, म्हणजे ह्या ज्या गप्पा आहेत ना ह्या मग रोजच्या होतात. बरं का, रोजच्या होतात. आणि ते जर वर्क फ्रॉम होम असेल किंवा त्यातूनही जर सुट्टी आहे शनिवार रविवार तरी, पण रात्री 12 वाजता 4 वाजता मीटिंग्स अटेंड करायला लागत असतील, तर तेव्हा तर जाऊ देत, ते शब्दच वेगळे असतात, ते आता मी तुम्हाला सांगत नाही. म्हणजे आता हिने सगळ्या गोष्टी नोंदवल्या आहेत की सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतचं वेळापत्रक जे बदलतं, आपल्याला खास वेळ कसा

काढायला लागतो. हे सगळं म्हणजे याचे अनुभव ती व्यक्त करते, सांगते. अगदी कालपर्यंत ज्या गोष्टी अगदी साध्या वाटत होत्या, चला आता त्याच किती मोठ्या वाटायला लागणार आहेत. अशा सगळ्या म्हणजे वाटेल तेव्हा मी जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींना भेटत होते, चला उठलं गेलो खरेदीला, उठलं आणि काय करतोय, हे जे सगळं आहे ना, हे जे इतकं बदललं आहे, त्याच्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की चित्रपटसुद्धा ती तुकड्यात तुकड्यात बघते, एखादी वेबसिरीज पाहिल्यासारखा अनुभव येतो आहे. खरं आहे ना, जिथे झोपच व्यवस्थित पूर्ण होत नाही तिथे मग ह्या अशा गोष्टी तुकड्यात तुकड्यात करायला लागतात. सुट्टीच्या वेळेस मिळणारी झोप आणि बऱ्याच जणांचा अगदी हा अनुभव आहे. खरं सांगते तुम्हाला, रविवारी घरातनं बाहेर पडावं असं वाटतच नाही अनेकांना. नाही नाही, एक दिवस सुट्टी आहे ना, नको घरीच राहूया, झोप घेऊया, आणि काय चित्रपट पाहायचा आणि काय करायचं असेल ना, तर ते ही मंडळी अगदी आरामात करतात. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कॉर्पोरेट कल्चर लाईफ हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. पण असो, मी आत्ता ती व्हायरल झालेली क्लिप आहे की व्हायरल झालेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे मग मी या गोष्टी मांडल्या. पण तरीसुद्धा आपलं एकट्याचं जग आणि आयुष्य हे असं ह्या तऱ्हेनं मग पुढे जात असतं. ऐकूया हे छानचं गीत.

पण आत्ता मी ज्या व्यक्तीविषयी ज्या खेळाडूविषयी बोलणार आहे ते यश त्याचं एकट्याचं जरी असलं ना रसिक हो, तरी पण ते त्यांच्या चमूचं आहे, त्याच्या टीमचं आहे. हो आता पहा ना, जपानला सामने सुरू आहेत, एशियन गेम्सचे सामने सुरू आहेत आणि आत्ता आपल्या पदक तालिकेमध्ये सुद्धा मस्त भर पडती आहे. नवनवीन जी यादीमध्ये भर पडती आहे त्या मुलांचं कौतुक करावंसं वाटते खरंच. आणि याच्यामध्ये आणखी एक नाव मला सांगावंसं वाटतंय, ते म्हणजे 2 वेळा एशियन गेम्स कबड्डीमध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेली ही जी किंवा हा जो खेळाडू आहे, या खेळाडूचा संघर्ष जर तुम्ही पाहिलात ना तर मोठा आहे, खरंच मोठा आहे. म्हणजे अगदी काय काय करायला लागलं, काय काय वडापाव खाऊन दिवस काढले, चहाचे ग्लास धुतले, अगदी काहीही काम केलं. मी काहीही म्हणते आहे म्हणजे काहीही काम केलं, जे आत्ता मला इथे मी सांगू शकत नाही आहे. शेतात मजुरीसुद्धा केली. मी आता म्हणते आहे अस्लम इनामदार यांच्याविषयी आपण बोलतो आहे. म्हणजे कबड्डी खेळायची आहे, आवड आहे, छंद आहे, पण त्यासाठी प्रवास कसा केलेला आहे तर रेल्वेच्या आसनाखाली झोपून प्रवास केलेला आहे. हा जो प्रवास आहे ना, हा खरोखर खडतर आहे, खरोखर खडतर आहे. आणि मग कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण किंवा उदरनिर्वाह करायचा आहे तर त्यासाठी काय काय केलं तर ते मी आत्ता आपल्याला सांगितलं. पण परिस्थिती खरंच खूप वेगळी होती रसिक हो. वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर आईनं 5 मुलांची जबाबदारी कशी काय एकटीने घेतली असेल. आणि मग याच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अस्लम यांनी मिळेल ते काम केलं. दिवसभर कष्ट करून अगदी कबड्डीच्या मैदानावर सरावासाठी सुद्धा ते पोहोचले. आणि त्यातून मग काय वेगळाच भाग होता रसिक हो. परिस्थिती कितीही कठीण असली ना तरीसुद्धा मैदानात उतरणं मात्र त्यांनी थांबवलं नाही. आणि आत्ता 2026 एशियन गेम्समध्ये इराण विरुद्धच्या अंतिम सामन्यात राखीव खेळाडूंच्या बाकावरून मैदानात उतरत अक्षरशः आपली शानदार रेड आणि काय सुवर्णपदकावर नाव कोरलं, खरंच कोरलं. आणि ते असं म्हणतात की आजही हे मला एखाद्या स्वप्नासारखं वाटतं, केवढा मोठा प्रवास आहे ना हा. अशा या यशानं जेव्हा आपल्या देशाचा तिरंगा डौलानं फडकतो ना, आपण जेव्हा सांगतो, आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. म्हणजे आत्ताचा जो सामना होता सुवर्णपदकासाठीचा, समोर तो होता इराणचा संघ. शेवटची 2 मिनिटं शिल्लक, म्हणजे तो सामना ज्या लोकांनी पाहिला, खरं तर त्या दिवशी ना आपली गणपती विसर्जनाची सगळी गडबड सुरू होती, वेगळंच वातावरण होतं. 26 सप्टेंबरचा दिवस होता, शनिवार, आणि सगळी लगबग सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि हा सामना सुरू असताना शेवटची 2 मिनिटं शिल्लक होती, काय दिसत होतं समोर, भारत 37 आणि इराण 30 असे पॉईंट्स दिसत होते रसिक हो. त्यामुळे काहीही होऊ शकलं असतं अशा सामन्यात, काहीही. आणि त्यातच रेडला कोण गेलं आणि त्यातून मग तणाव कसा निवळत गेला, कसा फरक, म्हणजे 39-33 फरकानं आपण सुवर्णपदक जिंकलं. हे सुवर्णपदक मिळवून देणारा मराठमोळा कबड्डीपटू म्हणजेच अस्लम इनामदार. जेव्हा कबड्डीच्या वर्तुळात ज्या नावांचा उल्लेख केला जातो ना, अत्यंत चर्चेत असलेलं नाव जे असतं ना, आपण ज्यांचं नाव घेतो त्यात हे एक नाव येतं. आणि जसं मी म्हटलं तसं की खडतर असा प्रवास, की आई धुणे भांड्यांचं काम करते, तिला मिळतात किती तर 300 रुपये, चहाच्या टपरीवर टॉयलेट स्वच्छ करण्यासारखं काम, असा संघर्ष अस्लम यांनी अनुभवलेला आहे. आणि कबड्डीच्या मॅटवर, त्या मातीवर जेव्हा हे अशा प्रकारचं यश मिळतं आणि हे यश असं आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतं तेव्हा त्याची चर्चा होते. कारण हा जो प्रवास आहे ना यांचा, हा एका छोट्याशा गावातून सुरू झालेला होता, त्यातून हाच प्रवास इथपर्यंत कसा आला, काय झालं, आपण बोलूया. पण सोबत अतिशय सुंदर अशी गाणीसुद्धा आहेत, तर आधी हे गाणं ऐकूया मग बोलू याविषयी.

कबड्डी हा असा खेळ आहे ना की एकदा खेळायला सुरुवात झाल्यानंतर त्याची जी गोडी आहे ती वाढत जाते. आणि ज्यांना मातीत खेळण्याचा अनुभव आहे म्हणजे गुडघे फुटतात, हातापायला लागतं, पण काय ती मजा असते. तुम्हाला खरं सांगू खरं तर गेल्या काही वर्षात नंतर नियम बदलले, मग आणखी एक आंतरराष्ट्रीय जी स्पर्धा असते, मी आता नाव घेत नाही आहे त्याचं, म्हणून मग मॅटवर खेळणं आलं, वेगवेगळ्या राज्यांचे असे वेगवेगळे संघ आले, राज्यांचे म्हणण्यापेक्षा काही वेगवेगळ्या देशांचे खेळाडूसुद्धा त्यात सहभागी होत आले, त्यामुळे ती तो खेळसुद्धा ना याच्यात लोकप्रिय झाला रसिक हो तितक्यात, आणि अजूनही लोकप्रिय होतं आहे. आणि या खेळाच्या माध्यमातून या अशा प्रकारच्या अनेक खेळाडू आहेत ना, ते नावारूपाला आले म्हणण्यापेक्षा त्यांची नावं चर्चेत राहिली. आता ही सगळी जी नावं आहेत ती आत्ता मी घेणार नाही आहे, पण त्यांना टी व्हीवर रात्री 8-9 सुमारास मग ते सामने आणि त्या गोष्टी, पण मातीतला खेळ आणि त्याची मजा वेगळीच आहे. अस्लम यांनी कबड्डी खेळायला सुरुवात केल्यानंतर खरं तर गेला 10-12 वर्षांचा हा संघर्ष आहे रसिक हो, म्हणजे स्वतःच्या भावाला खेळताना त्यांनी पाहिलं आणि मग कबड्डीविषयी आवड निर्माण झाली. त्यातूनच मग एक 2009-10 सुमारास त्यांनी कबड्डी खेळायला सुरुवात केली. यातून आवड वाढत गेली आणि मग आता काहीतरी याच्यात करायचं, स्वतःला सराव करण्यात झोकून दिलं. खरं तर कबड्डी खेळताना सराव खूप महत्त्वाचा असतो रसिक हो, खूपच महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यानंतर मग सुरुवातीला म्हटलं ना की संघर्ष हा खूप करायला लागला, तशा काही फारशा सुविधा मिळत नव्हत्या, आर्थिक समस्या तर होत्याच, त्यातून घरचं वातावरण, वडील गेल्यानंतर घरासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या, या सगळ्या भाग होता. पण मी म्हटलं तसं की जे लीगचे सामने आहेत, मी लीग म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं असं की जे व्यावसायिक स्तरावर खेळले जातात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा जवळपास 10-12 वर्षांचा होता. पण त्या लीगमध्ये पोहोचल्यानंतर मात्र पुढचा प्रवास खूप छान होता. अगदी महाराष्ट्राचं कर्णधार पद तिथपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन मोठी पदकं मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास मग मात्र खूप छान असा राहिलेला आहे. भारतासाठी जी दोन सुवर्णपदकं जिंकलेली आहेत ती तर आहेत, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रासाठी खेळताना मग 6 पदकं जी पटकावलेली आहेत ती, मग त्याच्यामध्ये रौप्य पदकं आहेत, कांस्य पदकं आहेत, आणि त्या लीग जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तर नावलौकिक खूप छान आहे. म्हणजे पुणेरी पलटणसारखा संघ आहे तो संघ, आणि त्या संघाच्या माध्यमातून केलेला खेळ, त्याच्यामुळे आपण अस्लम यांना टी व्हीवर त्या खेळाच्या माध्यमातून अनेकदा पाहिलेलं आहे. हो. आणि मग ते मी म्हटलं तसं की 5 भावंडं, स्वतःचं घरसुद्धा नव्हतं रसिक हो, स्वतःची शेती तर नव्हतीच नव्हती, पैसे नव्हते, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्या माऊलीनं या मुलांना कसं सांभाळलं असेल, कसं काम केलं असेल, आणि अगदी मुलं उपाशी राहू नये यासाठीसुद्धा अक्षरशः झगडत होती, काम करत होती, आणि त्यात मिळणारं उत्पन्न किती तुटपुंज होतं, पण ती आई मात्र धडपडत राहिली, झटत राहिली, आणि हे सगळं अस्लम यांच्या डोळ्यासमोर घडत होतं, ते पाहत होतं, आणि हीच प्रेरणा होती की आई जर इतक्या कठीण परिस्थितीत, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर सगळं करू शकत असेल तर मी का नाही, हां मला जर काही मिळवायचं असेल तर ही मेहनत मला स्वतःलाच करावी लागेल, आणि हेच त्यांच्या आईनं त्यांना शिकवलं असं अस्लम सांगतात. बरं, त्यांच्या भावंडांनीही केलेली मदत, स्पर्धेसाठी रेल्वेच्या सीटखाली झोपून केलेला प्रवास, हा सगळा भाग, म्हणजे मग तो चहाची टपरी असू देत, हॉटेल असू देत, ज्यूस सेंटरवरचं केलेलं काम असू देत, इतरांच्या शेतात केलेलं काम असू देत, हे सगळं काम, म्हणजे वेळ पडेल ते काम केलं वेळेला, अशा सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास, म्हणजे अगदी त्यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या शहरात खेळासाठी जायचं आहे तर रेल्वेच्या तिकिटासाठी पैसे पण नसायचे, आणि कसा केला असेल प्रवास. आता हा प्रवास करत असताना घरच्यांचा सहभाग किंवा घरच्यांच्या गोष्टी, म्हणजे भाऊ खेळतोय, क्लबसाठी खेळतोय, त्याचं नाव आदराने घेतलं जात आहे, त्याची त्याला एक वेगळी ओळख मिळते, हे सगळं

होतं, तरीसुद्धा त्यांच्या भावाचं असं मत होतं की मी आता झगडतोय, मी खेळतोय, पण तू काहीतरी शिक, तू वेगळं काहीतरी, तू अभ्यासात लक्ष दे, तू अशी धडपड करू नको. म्हणजे भावाचा कबड्डी खेळण्यासाठी तसा विरोध नव्हता, पण हे असं सांगणं होतं. पण नियती यांना इथेच घेऊन आली. अर्थात नंतर भावाची पोलिसात झालेली भरती, वडिलांचं निधन झाल्यानंतर आणि त्यानंतर कबड्डीच्या एक खेळासाठी मिळालेली वेगळी दिशा, सरावासाठी मिळालेले सगळा जी मदत असेल, जो भाग असेल, तो महत्त्वाचा होता. त्या भावाने, जो भाऊ आधी म्हणत होता की अभ्यास कर अभ्यास कर, त्याच भावानं खेळासाठी एक पाठिंबा दिला. आणि जेव्हा हे कौतुक देशभरात पोहोचत होतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत होतं, त्याच्यानंतर मग अस्लम यांना एक वेगळं पाठबळ, एक वेगळी अशी ऊर्जा मिळत गेली असं सुद्धा ते सांगतात. त्याच्यामुळे कबड्डीचं हे एक वेगळं जग आणि या जगात स्वतःला सिद्ध करणं, पुढे नेणं हे खूप महत्त्वाचं असतं. कबड्डी हा खेळ असा आहे ना की जिथे तुमची शारीरिक क्षमता त्याच्या बरोबरीनं कसं आहे की जर या खेळात दुखापती, आता मॅटवर खेळत असताना दुखापती होत नाही तसं नाही, मातीवर खेळताना होतात दुखापती, पण हे सगळं किंवा या सगळ्याचा विचार करून सगळं सांभाळून आपल्याला आपलं प्रदर्शन हे उत्तम दाखवायचं असतं. मग ते तुम्ही कुठल्याही कॉर्नरला, मधल्या टर्नला असतात, कसाकडे, तो एक वेगळा खेळाचा भाग आहे. पण तो खेळ अगदी जीव ओतून आणि त्याच आवडीनं जेव्हा तुम्ही खेळताना, तेव्हा मग त्याचे परिणाम हे असे असतात. आणि खरोखरच हे जेव्हा अशा प्रकारचं यश जेव्हा आपण पाहतो, तेव्हा कौतुकानं काय, अभिमानानं मान उंचावते. 2023-24 छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुद्धा अस्लम यांच्या नावे आहे. त्यामुळे ही जी भरारी आहे ना रसिक हो, ही खूप मोठी आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यामुळे ही जी अशी आपली गुणी मुलं आहेत ना, त्यांचं कौतुक अगदी तोंड भरून त्यांची स्तुती करावी.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.
3: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा.

असंच पुढे चालत नवीन सुरुवात करणाऱ्या मुलाची ही एक गोष्ट आहे रसिक हो, आणि ही खरी गोष्ट आहे बरं का. म्हणजे वडिलांचा रद्दीचा व्यवसाय, बरं हा मुलगा वडिलांसोबत रद्दीसाठी जायचा, सोबत जायचा, पण सोबत गेल्यानंतर तो पाहायचा काय करायचं, काय करतायत वडील, म्हणजे घराघरात जाऊन रद्दी जमा करणं, वह्या, पुस्तकं, मासिकं, शाळा कॉलेजचं आणखी काही जे काही असेल, आणि त्याच्यावरच घराचं सगळा खर्च चालला होता. आता या रद्दीवाल्यासोबत त्याचा मुलगा नेहमी असायचा, तो पाहत होता आई वडिलांचे कष्ट, सगळ्या गोष्टी पाहत होता, पण घरची परिस्थिती अशी, फक्त याच्यावर जे काही उत्पन्न मिळेल त्यावरच घर चालत होतं, त्यामुळे या मुलाला शिक्षण पण काही फारसं घेता आलं नाही, अर्धवट सोडलं त्याने. पण आता महत्त्वाचा प्रश्न असा होता की शिक्षण नाही, काय नाही, या मुलाचं होणार कसं, नोकरी तोही प्रश्न येत नाही, मग काय करणार. मग हा जो व्यवसाय आहे वडिलांचा रद्दीचा, त्यातच आता काहीतरी केलं पाहिजे असं त्या मुलाने ठरवलं. बरं, या मुलाचं नाव काय, तर भीमा. आणि तो या व्यवसायात आला 2020 साली, साधारण कोविड आणि त्या ह्याचा काळ. आता हा मुलगा या व्यवसायात आल्यानंतर विचार करा, शिक्षण नाही आहे फारसं, अर्धवट सोडलेलं शिक्षण, त्यानं व्यवसाय एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. वडील दिवसभर रद्दी गोळा करणार आणि त्यातून काही जे काही विक्री करून उत्पन्न येईल ते कितीसं असेल रसिक हो, विचार करा, अगदीच तुटपुंज. पण असं दिवसभर किती फिरायचं, याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करता येईल का ते पाहूया ना, असा त्याने विचार केला. आणि त्यातून मग कल्पना काय सुचली माहिती आहे का, की मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात किंवा मोठमोठ्या ज्या संस्था असतात त्यांची जी कागदपत्रं असतात ती असतात, म्हणजे ती वापरून झाल्यानंतर ती रद्दीच असते त्यांच्याकडे, पण जरी रद्दी असली तरीसुद्धा ती सगळी

0: टाळण्यासाठी त्यानं विचार केला की आता आपण या अशा कागदपत्रांची विल्हेवाट कशी लावायची, तर त्यासाठी अतिशय साधा आणि छान मार्ग त्याच्यासमोर आला आणि तो म्हणजे श्रेडिंग मशीन. आता ही श्रेडिंग मशीन आपण पाहिली आहे अनेक ठिकाणी, काही कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेली आहे, की ही मशीन काय करते की ते कागद जे पेपर्स आहेत सगळे त्याचे असे बारीक बारीक बारीक बारीक तुकडे करते, कपटे करते. त्याच्यामुळे त्यानं काय केलं, या अशा प्रकारच्या व्यवसायाची सुरुवात करायचं ठरवलं. आता त्याचा एक मित्र जो त्याला मदत करायला पुढे आला आणि त्याच्यानंतर हे जे श्रेडिंग मशीन आहे जे 1.5 लाखाचं आहे ते खरेदी करण्यात आलं आणि त्यातून मग म्हणजे दिसतं हे झेरॉक्स मशीनसारखंच बरं का, चालतं मात्र विजेवर. जसं आपण एका बाजूने कागद घातल्यानंतर दुसऱ्या बाजूने फक्त कागदाच्या बारीक बारीक बारीक पट्ट्या असतील, तुकडे असतील, हे असे बाहेर येतात आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारे हा व्यवसाय सुरू झाला. सुरुवातीला कामं ही जवळपासचीच ओळखीची अशी मिळत गेली, पण त्याच्यानंतर मित्रांच्या मदतीनं वेबसाईट तयार करण्यात आली आणि तुम्ही म्हणाल आता व्यवसाय सुरू केल्यानंतर मग सगळ्याच गोष्टी येतात ना, मग भांडवल असेल, जागेची उपलब्धता असेल, सगळ्या गोष्टी आहेत. तर आता काय करतात ही जी मुलं आहेत ही काय करतात, हे मशीन घेऊन ते त्या कंपन्यांकडे जातात आणि त्यांचे जे साठवलेले कागद आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथेच त्याची विल्हेवाट लावतात, सगळं त्यांचा सगळा तो भाग हे करून टाकतात आणि मग ते कापलेले कागद साठवून ठेवण्यासाठी स्वतःचं गोडाऊन नसतंच ना त्या लोकांकडे, तो सगळा माल भरून ते एका टेम्पोत साठवतात आणि मग असा टनभर माल, 10 एक टन माल जेव्हा भरतो तो मग तो पुन्हा त्याच्या रिसायकलिंगला वगैरे पुढे जातो. अशा प्रकारे आत्तापर्यंत 19,000 टन कागदांची विल्हेवाट ही या पद्धतीनं त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे पुण्यासारख्या परिसरात त्यांचा हा व्यवसाय त्यांनी सुरू केला, वाढवला आणि आता त्या व्यवसायाला आता अनेक त्याचे जे मित्रमंडळी आहेत ती जोडले गेलेले आहेत, अनेक ग्राहक आहेत, ते ग्राहक त्याच्याविषयी खूप छान असं रेटिंग देत आहेत. त्याच्यामुळे हा व्यवसाय एक चांगल्या तऱ्हेनं पुढे आलेला असा आहे. बरं, हा व्यवसाय पर्यावरणपूरक सुद्धा आहे, त्याच्यामुळे अजूनही या व्यवसायात काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे. पण लक्षात घ्या रसिक हो, की घरात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करता, त्या प्रतिकूल परिस्थितीतून आपल्याला काही करता येईल का, त्यातून विचार सुरू झाला आणि त्यातून सुरू झालेला असा हा व्यवसाय. कृष्ण भीमा शिंदे असं या उद्योजकाचं म्हणूया आपण नाव आहे आणि ही यशोगाथा पण त्यांचीच आहे. विचार करा ना, हातात काहीही नसताना सुरू केलेला व्यवसाय खरोखरच प्रेरणादायी अशी कथा आहे, नाही काही अशा अनेक कथा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्यातून खरं तर शिकता येईल आपल्याला बरंच काहीतरी. असो, कार्यक्रमाची वेळ संपत येते पण यानंतर हे एक छानचं गाणं.
1: मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक हो. यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या युवा तरंग कार्यक्रमाची सांगता होते आणि त्यानंतर लगेचच म्हणजे ठीक 12 वाजता आपण भेटतोय पुन्हा एकदा आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रंजक सफरमध्ये. तेव्हा तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

लंकेविषयी नाही बोलणार आहे आज. आपली रंजक सफर लंकेची नक्कीच नाही आहे, पण आता एक खूप चांगली अशी बातमी आलेली आहे की युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीमध्ये भारताच्या 5 नव्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि ही संख्या ना आत्ता संख्या 78 पोहोचलेली आहे. बरं, ही संख्या आपण म्हणतोय, पण त्यातून ही जी ठिकाणं आहेत ही खूप छान आणि वेगळी अशी ठिकाणं आहेत. मग त्याच्यामध्ये बाघ लेणी भित्तीचित्र आहेत, उदयगिरीची लेणी आहेत मध्य प्रदेशातली, चंबळ खोऱ्यांचा जो मंदिरांचा समूह आहे त्या समूहाविषयी किंवा तो सुद्धा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, आणि सिहोर मध्य प्रदेशचा गिन्नौरगड किल्ला, आणि त्यातूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सत्याग्रह स्थळं जी आहेत, सत्याग्रह केलेल्याची, महात्मा गांधींनी जो सत्याग्रह केला होता ती आपल्या भारतातली सत्याग्रह जिथे जिथे झालेलं आहे तिथली स्थळं आणि दक्षिण आफ्रिकेतली, अशा सगळ्या या 5 गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला जे नाव सांगितलं होतं की मध्य प्रदेशातल्या बाघ गुहा, सुंदर अशा गुहा, म्हणजे मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जवळच्या ज्या विंध्य पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांमध्ये बागमती नदीचं नाव आहे तिथे, त्याच नदीला बाघिणी असं सुद्धा म्हणतात. तर या नदीपासून 2-3 मैलांवर असलेलं एक गाव ज्याचं नाव आहे बाघ. तर या बाघ नावाच्या गावाजवळ या गुहा आहेत, म्हणून मग त्यांचं नाव बाघ गुहा असं पडलेलं आहे. बरं, या गुहा जेव्हा आपण पाहतो ना, तर त्यांचा कालखिंड तसा निश्चितपणे सांगता येत नाही, तरीसुद्धा इसवीसन 626 ते 628 असा कालखंड मानला गेलेला आहे. आणि इथे रंगवलेली जी गुहा चित्रं आहेत ही एकाच वेळेस रंगवलेली असावीत असं आहे, म्हणजे महायान बौद्ध पंथांची अशी ती चित्रं आहेत. तर त्या एकूण गुहा ज्या आहेत त्या 9 आहेत, आणि याच्यापैकी 5 गुहा आपल्याला पाहता येतात, पण त्यातलीही काही मोजकीच चित्रं आता अस्तित्वात आहेत. फार चांगल्या स्थितीत नाही आहेत ती, पण ती चित्रं पाहिल्यानंतर अजिंठा वेरूळमध्ये जी चित्रं आहेत तर त्याची आठवण आपल्याला नक्कीच होते, पण एक वेगळी अशी चित्रसंस्कृती दिसते हेही तितकंच खरं आहे. जसं म्हटलं तसं की बाघ गुहा, बाघ लेणी, गुप्त काळातलं एक उत्तम उदाहरण. खरं तर आत्ता इथे तुम्ही गेलात तर तसे लेखी पुरावे काही मिळत नाहीत, पण काही चित्रं आहेत जी मिरवणुकीसारखी आहेत आणि त्याच्यावर काही अक्षरं आहेत. जसं म्हटलं तसं की निश्चित कालखंड नाही आहे, निश्चित अशा गोष्टी नाही आहेत, पण त्यातल्या ज्या काही गुहा आहेत किंवा गुंफा आहेत, त्यातली गृहगुंफा पहिली जी गुंफा आहे, दुसऱ्या ज्या लेणी आहेत त्यांना गुसाई किंवा पंचपांडू लेणी म्हणतात, तिसरी लेणी जी आहे ती हत्तीखाना आहे, आणि चौथा जो भाग आहे तो रंगमहाल, पाचवा भाग पाठशाळा, अशा तऱ्हेनं त्या नावाने त्या ओळखल्या जातात. आणि नंतर पुढच्या ज्या 6 पासून 9 ज्या गुहा आहेत, गुंफा आहेत, त्यांच्याकडे जाणारे मार्ग बंद आहेत, त्यामुळे त्याला असं कुठलं नाव नाही आहे. ज्या आधीच्या मी तुम्हाला सांगितल्या 4-5 त्यांची नावं ही अशा प्रकारची आहेत, पण पुढच्या ज्या बंद आहेत त्यांना काही नावं नाही आहेत. पण ती जी चित्रमालिका दिसते ही फ्रेस्को पद्धतीनं साकारल्याची अशी चित्रं आहेत. म्हणजे आता फ्रेस्को म्हटल्यानंतर कसं आहे ना की रंगकामाचा हा वेगळा प्रकार आहे खरं सांगायचं तर. म्हणजे आधी तुम्ही चित्र काढता, रेखांकन झालं की त्याच्यामध्ये सपाट असे रंग भरले जातात, नंतर गडद रंग, आधी सपाट नंतर गडद, नंतर मग त्या रेषा ठळक केल्या जातात आणि मग ते चित्र पूर्ण होतं. अशा तऱ्हेची किंवा अशा पद्धतीने रंगवलेली अशी ही चित्रं आहेत. त्याच्यामुळे इथे अगदी वेरूळमधली जे आपण लेणी पाहतो किंवा जी चित्रं पाहतो त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि इथले रंग, म्हणजे इथला जो खडक आहे, दगड जो आहे खडक आहे, तो तसा मऊ आहे, वेगळा असा आहे, आणि त्याच्यामुळे इथली रंग जी आहेत, इथली रंगसंगती जी आहे ती जांभळा रंग असेल, पांढरा रंग असेल, काळा रंग असेल, अशा प्रकारचे रंग वापरून केलेली चित्र आहेत. बरं, इथे असे कॉन्ट्रास्ट कलरसुद्धा वापरले आहेत, मग लाल, पिवळा, निळा अशा प्रकारचे कॉन्ट्रास्ट रंगसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आयुष्यात घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना,
त्यांचं चित्रीकरण किंवा त्या प्रकारची चित्र असे इथे आहेत. असे काही काही ठिकाणी राजेशाही जीवन आहे, काही ठिकाणी खूप सुंदर आनंदी उल्हासपूर्ण अशी जीवनशैली आहेत. त्याच्यामुळे ही चित्र इथे आल्यानंतर आपल्याला पाहता येतात. आता याच्याविषयी आपण बोलू, पण ऐकूया सुंदर असं हे गाणं, नंतर आपण बोलूच याविषयी.

तुम्हाला खरं सांगू, चित्रकार किंवा ज्यांना चित्रकलेची आवड आहे, छान चित्र रेखाटायची एक वेगळा छंद आहे, त्यांच्यासाठी जेव्हा कुंचला हातात येतो, छान असं पॅलेट दिसतं, सुंदर रंग दिसतात समोर, तेव्हा ना एक हातात एक वेगळीच ऊर्जा येते, त्याला त्याचं वर्णन नाही करता येणार. आणि जेव्हा सुंदर रंग दिसतात, आजूबाजूला छान वातावरण असतं, तेव्हा मग ते ती एक आंतरिक उर्मी असते आणि त्या उर्मीने ते चित्र साकारत जातं. कधी कधी ते रंगच सांगतात त्या कलाकाराला की, आणि ते बोलतात रंग त्याच्याशी. खरं सांगते तुम्हाला, चित्र काढणं, त्या चित्रात रमणं, त्या कलेत रमणं हा एक वेगळा अतिशय सुंदर असा भाग आहे. त्यामुळे कुठली ना कुठली तरी कला ही आपल्याकडे असावी आणि त्या कलेमध्ये अक्षरशः रमून जाणं म्हणजे सगळं काही विसरायला लावते. तुमच्याकडे असलेली कोणतीही कला, कुठलीही कला असू दे, ती तुम्हाला स्वतःला विसरायला लावते, हाही एक भाग आहे त्याच्यामध्ये. असो, आता या गीताचा संदर्भ आणि जे मी मगाशी म्हटलं तसं की आत्ता या यादीमध्ये, संभाव्य यादीत भारताच्या 5 नव्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांचा समावेश करण्यात येतो. त्यातल्या बाघभेणी भित्तीचित्र जी आहेत, भिंतीवर काढलेली जी चित्रं आहेत, म्हणजे आजची आपली रंजक सफर ही त्या सगळ्या ठिकाणांविषयी असू देत. आपण नेहमी भटकंती करतो, फिरायला जातो, पण अशा ठिकाणी फार कमी जातो ना. आपण अजिंठा वेरूळची चित्रं पाहतो, आपण आणखी ज्या वेगवेगळ्या सगळ्या लेणी समूह आहेत त्याच्या ठिकाणी जातो आणि ते सगळं पाहतो, पण हे ही जी ठिकाणं आहेत, ही ठिकाणं पाहिल्यानंतर खरं तर तेव्हा वापरलेले ते जे रंग आहेत ना, ते अजूनही इतके ताजे कसे बरं दिसतात, हा अजूनही संशोधनाचा विषय आहे बरं का, अजूनही. आणि मग तिथे काढलेली चित्र, जसं मी आत्ता मगासपासून तुम्हाला सांगते की एकाच वेळी काढलेली चित्रं आहेत, राजेशाही जीवन आहे, आजूबाजूचं सुंदर वातावरण त्याच्यामध्ये चित्रित केलेलं आहे, मग ती आनंदी छटा असू देत किंवा आणखी काही असू देत, या सगळ्या छटा त्या चित्रांमध्ये आहेत. नंतरच्या क्रमांकांच्या गुहांमधली जी चित्रं आहेत ती जवळपास नाही आहेत, पण पहिली गुहा ही बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी बांधण्यात आली होती. या गुहेमध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही आहे किंवा चित्र नाही आहे, आणि अशा प्रकारची काही काही ठिकाणी तर प्राण्यांची, पक्ष्यांची चित्रं होती, पण ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम झाला आणि आता तिथे असं काहीच नाही आहे. पण रंगमहाल नावाच्या चौथ्या गुहेबाहेर वरांड्यावर 45 फूट लांब आणि 6 फूट रुंद असा एक तुकडा शिल्लक आहे आणि त्याच्यावर आकर्षक चित्र दिसतात. हो, म्हणजे ती इतकी मोठी आहे ना की त्या गुहेचं प्रवेशद्वार आहे, तिथपर्यंत आपल्याला त्या चित्रांची व्याप्ती किंवा त्या फलकाची व्याप्ती दिसते. आणि या तुकड्यामध्ये चित्रमालिका आहेत 6. पहिलं चित्र वियोगाचं, चित्राच्या मध्यभागी ती स्त्री खिडकीजवळ बसली आहे आणि ती दुःख व्यक्त करते, ती शोक करते, चेहरा तिनं उजव्या हाताने झाकून घेतलेला आहे, दुसरी स्त्री तिचं सांत्वन करते आणि सहानुभूतीच्या भावनेनं तिच्याकडे पाहतीये. बरं, कबुतरांची जोडीसुद्धा तिथे बसलेली आहे, म्हणजे प्रतिकात्मक चित्र आहे, शांततेचं प्रतीक असलेली कबुतरं तिथे बसलेली आहेत. आणखी वेगवेगळ्या स्वरूपाची चित्रं आहेत, काही मंत्रणाचं चित्र आहे, मंत्री आहेत, काही राजशाही पोशाख घातलेल्या काही व्यक्ती आहेत, नंतर काही चित्रांमध्ये 6 लोकांचं गट आहेत, त्याच्यामध्ये काही गंधर्व आहेत, काही भिक्षू आहेत, चौथं दृश्य गायिकांचं आहेत ज्यात 5 गायिका आहेत, आणि काही काही जी चित्रं आहेत त्या चित्रांचा काही भाग हा तसा नष्ट झालेला आहे, तो आत्ता अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे काही महिला, त्यांच्या हातात वीणेसारखं वाद्य आहे आणि या चित्रांमध्ये रंग जो भरलेला आहे तो इराणी निळा रंग भरलेला आहे. किंवा नर्तिकेचं चित्र किंवा वाद्य वाजवतं, वाद्य वादनाचं चित्र आहे, अशा प्रकारच्या ह्या ही चित्रं आहेत. एक दृश्य जे आहे त्याच्यामध्ये 17 घोडेस्वार आहेत जे रांगेत उभे आहेत आणि ते डावीकडून जात आहेत. एक चित्र आहे ज्यात हत्तीची मिरवणूक आहे, 6 हत्ती 3 घोडेस्वार. म्हणजे विचार करा ना, कशा तऱ्हेची चित्रं असतील ही, आणि ही अशी चित्रं जी आता वारसा स्थळांच्या यादीत जात आहेत ती कमालीची आहेत ना.
जसं म्हटलं तसं की या लेण्यांचा अचूक काळ सांगणं कठीण असलं तरी सुद्धा इतिहासकारांच्या मते इसवी सन 5वं ते 7वं शतक गुप्त साम्राज्याचा काळ. आणि इथली चित्र ही टेम्पेरा पद्धतीनं सुद्धा आहे, म्हणजे ओल्या गिलाव्यावर तो त्याचा रंग वापरण्यात आलेला आहे आणि करण्यात आलेली चित्र आहेत. मी आता रंगमहाल चित्राचा उल्लेख केलेला आहे आणि त्यातून जी चित्र आहेत ती सांगितली आहेत. खरं तर हा जो विषय आहे ना रसिक, हा मोठा आहे. चित्र म्हटल्यानंतर त्या चित्राविषयी किती काय कसं आपण भरपूर गोष्टी सांगता येतात. खरंच इसवी सन 1818 ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट डेंजरफील्ड यांनी या लेण्यांचा शोध लावला. आता वाळूच्या खडकावर जसं म्हटलं ना मऊ आहेत, त्याच्यावर हे कोरलं गेलेले आहेत, ही काही चित्रं कोरली गेलेली आहेत, रंगवली गेलेली आहेत. त्याच्यामुळे आजूबाजूचं हवामान आहे, पाणी झिरपतं आहे, त्यातून मग तशी चित्रं आता तशी अस्तित्वात तेवढी नाही आहेत. पण मूळ चित्रांचं जतन करण्यासाठी त्यांनी मग काही चित्रं काही संग्रहालयातसुद्धा जतन करून ठेवलेली आहेत. असं सगळं आहे. त्याच्यामुळे ही जी चित्रं आहेत किंवा ही चित्रमालिका या ज्या गोष्टी आहेत या खरोखरीच आपला एक ठेवा आहे. यातून त्या काळातली कला कशी होती आणि किती समृद्ध होती, म्हणते मी समृद्ध होती, याचे दाखले मिळतात. आपल्या देशात अशी अनेक स्थळं आहेत की जी पाहिल्यानंतर आपण अवाक होतो, आपण अचंबित होतो की हे कसं असेल. अजिंठा वेरूळची चित्रं आणि ती जी त्यात वापरलेली रंगसंगती आहेत किंवा ते जे रंग आहेत ते अजूनही ताजे टवटवीत कसे दिसतात याविषयीसुद्धा चर्चा होतेच की असो.

अशीच सुंदर चित्र आणखी काही गुंफांमध्ये आहेत आणि ती म्हणजे उदयगिरी लेणी. हो, उदयगिरी याचा सुद्धा समावेश आता इथे होत आहे. म्हणजे मध्य प्रदेशातली लपलेली स्थापत्यशास्त्राची एक अद्भुत स्थापत्यशास्त्राचं अद्भुत असं ठिकाण असं म्हटलंय म्हणायला हवं. बरेचदा काय होतं माहिती आहे का की आपण अजिंठा वेरूळ किंवा अजिंठा एलोरा यासारख्या लेण्यांमध्ये आपण किंवा यासारख्या ठिकाणी जेव्हा आपण जाऊन जातो पाहतो सगळ्या गोष्टी तेव्हा ह्या अशा प्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आहे का. फार प्रसिद्ध असलेल्या गोष्टी आपण पाहतो म्हणजे भोपाळजवळ उदयगिरी लेणी हे गुप्तकाळातलं, पुन्हा एकदा गुप्तकाळातलं, आणि इथेसुद्धा खडकात कोरलेल्या ज्या लेण्या आहेत त्यात सर्वात वेगळं असं ठिकाण आहे. हो, म्हणजे देवतांना समर्पित असलेली 20 लेणी आहेत आणि त्याच्या बरोबरीने आणखी ज्या गुंफा आहेत म्हणजे राणी गुंफा म्हणूया, बडा गुंफा म्हणूया, इथे हिंदू देवतांची उत्कृष्ट कोरीव कामंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असा बऱ्यापैकी मोठा विस्तृत असा भाग आहे रसिक हो हा. खरंच एकतर मध्य प्रदेशातला त्या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हा जो या लेण्यांचा इतिहास आहे ना हा खरोखरीच वेगळा आहे आणि तितकाच कलात्मक आहे. छान अशी प्रतिभा पाहायला मिळते, त्याचबरोबर धार्मिक विविधतेचं उत्तम असं उदाहरण आपण म्हणूया याला. म्हणजे आता या उदयगिरी लेण्यांना ना सूर्योदय लेणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गुप्तकाळात खडकात कोरलेली जी लेणी मंदिरं आहेत किंवा त्यांचा जो समूह आहे त्याचं एक प्रतीक म्हणून आपल्याला इथे पाहता येतो. आता वाळूच्या टेकडीमध्ये किंवा वाळूच्या खडकांच्या ज्या टेकड्या आहेत त्याच्यामध्ये कोरलेल्या 20 गुंफांचा किंवा 20 गुहांचा हा एक समूह जो हिंदू देवतांना समर्पित आहे आणि अत्यंत काळजीपूर्वकरित्या कोरीव काम केलेलं आहे आणि वेगळी अशी स्थापत्यशैलीसुद्धा आपल्याला तिथे पाहता येते. आता गुंफा क्रमांक पाच म्हणूया, जी राणी गुंफा किंवा राणी गुहा म्हणून ओळखली जाते, अतिशय सुंदररित्या अशी सजवलेली आहे. म्हणजे इथे धार्मिक काय किंवा पौराणिक काय आकृत्या तुम्हाला पाहता येतात, असं छान असं कोरीव काम आहे. शिवपार्वतीच्या अशा त्या कोरीव कामात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाहता येतात. किंवा मोठी गुंफा ज्याला बडा गुंफा म्हणतात, जी गुंफा क्रमांक 4 आहे, तिथेसुद्धा स्थापत्यकलेचं उत्तम असं उदाहरण पाहायला मिळतं. कारण ही जी गुंफा आहे ही भगवान विष्णूला समर्पित आहे, तर त्यांच्या 12 अवताराची एक भव्य मूर्ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर म्हणून जेव्हा आपण उदयगिरी गुंफा पाहतो ना, एक समृद्ध असा पौराणिक म्हणा धार्मिक म्हणा एक वेगळा इतिहास वेगळा भाग आपल्याला पाहता येतो. आता इथे जैन लेणीसुद्धा आहेत, म्हणजे लेणी क्रमांक 19 जैन शिल्प आहेत किंवा शिलालेखसुद्धा इथे पाहायला

मिळतात. बौद्ध लेणी संख्येने तशी फार नाही आहेत, तरीसुद्धा प्रभावी आहेत ती सगळी. म्हणजे इथं यायचं असेल ना तर जेव्हा तुम्ही लांबून पाहता ना तेव्हा असा मोठा असा खडक दिसतो आपल्याला, आणि तिथे ज्या कोरलेला असा जो भाग दिसतो ना त्यातून मग लक्षात येत जातं. जर जायचं असेल तर उदयगिरी लेणी ही भोपाळपासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहेत, त्यामुळे एका दिवसात ही सहल पूर्ण होते. अगदी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पर्यटकांसाठी खुल्या असतात हा सगळा परिसर. अगदी नाममात्र शुल्क देऊन तुम्हाला हे पाहता येतं, आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला गाईड किंवा जे स्थानिक मार्गदर्शक असतात ते सुद्धा उपलब्ध असतात. ते तुम्हाला या लेण्यांचा इतिहास, महत्त्व हे सगळं सांगतात. आणि आत्ता ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा जो छान कालावधी असतो हा उत्तम कालावधी मानला गेलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य प्रदेशात जात असाल, भोपाळ जवळ आहे, तर भोपाळपासून 5 किलोमीटर अंतरावर, तर ते आपल्यासाठी एक वेगळं असं ठिकाण म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्यामुळे मी म्हटलं ना की खास आकर्षण असलेलं. बरं, याच्यात आणखी सुद्धा काही गुंफांची नावं पहा, किती वेगळी नावं आहेत पहा. हां, बाजघर गुंफा, लहान हत्तीची गुंफा किंवा अलकापुरी गुंफा, जया विजया गुंफा, पनासा गुंफा, ठाकुरानी गुंफा, पाताळपुरी गुंफा, मानकापुरी आणि स्वर्गपुरी गुंफा, गणेश गुंफा, जांबेश्वरा गुंफा, व्याघर गुंफा, सर्पा गुंफा, हाथी गुंफा, धनाघर गुंफा, हरिदास गुंफा, जगन्नाथ गुंफा, धनाघर गुंफा, रसोई गुंफा, अशा प्रकारची नावं असलेल्या यात गुंफा आहेत. त्यामुळे विचार करा ना किती वैविध्य आहे याच्यामुळे मध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या सहली ज्या एका दिवसात पूर्ण होतील या करायला काहीच हरकत नाही, इतका सुंदर असा हा परिसर आहे. चला ऐकूया एक छानचं गाणं.

खरं तर कसं आहे की ही जी ठिकाणं आहेत यांना युनेस्कोच्या संभाव्य यादीमध्ये सादर केले गेलेलं आहे. म्हणजे कसं आहे की अजून त्यांचं नाव त्या यादीत तसं घोषित झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा संभाव्य यादी. विचार करा ना, संभाव्य यादीत येणं म्हणजेच तिथे काहीतरी वेगळं आहे. आता चंबळ खोऱ्यातली जी मंदिरं आहेत किंवा समूह आहेत याचा सुद्धा आता विचार करण्यात येतो आहे. चंबळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? चंबळ म्हटल्यानंतर चंबळचं खोरं आणि तिथल्या ज्या सगळ्या कथा आपण ऐकत आलो आहोत, चित्रपटामध्ये पाहत आलो आहेत की त्याच्यावर आधारित अनेक चित्रपट आहेत, मग ते डाकू असू देत किंवा आणखी काही असू देत, पण इथे चंबळच्या या परिसरामध्ये हजार वर्षांपूर्वी उभारलेली अप्रतिम मंदिरांची समृद्ध असं दुनिया म्हणूया किंवा समृद्ध असं जग इथे दडलेलं आहे. मध्य प्रदेशातल्या मुरैना जिल्हा या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथेसुद्धा 7व्या ते 12व्या शतकांदरम्यान हा परिसर मंदिर स्थापत्याचा एक मोठा केंद्रबिंदू होता असं म्हणायला हरकत नाही. कारण इथली मंदिरं म्हणजे मग बटेश्वर मंदिर असू देत, पदावली असू देत, काकण मठ असू देत, तर इथल्या सगळ्या याला तो मंदिर समूह जो आहे याला अगदी यादीत हे केलेलं आहे. आता बटेश्वर मंदिर समूह दगडी परिसर आहे सगळा आणि खरोखरच खूप सुंदर असा आहे, खरोखर खूप सुंदर आहे. म्हणजे गेल्यानंतर ना रसिक हो तिथे वेगळं त्याचं वेगळेपण जाणवतं. ते मध्येच कुंड आहे, कुंडाच्या परिसर असलेली ती जी सगळी मंदिरं आहेत, अगदी लहान लहान मंदिरं आहेत काही ठिकाणी, काही मोठी आहेत, पण स्थापत्यशैली पाहाल तर इतकी वेगळी आहे, इतकी वेगळी आहे. म्हणजे हा बटेश्वर मंदिरांचा जो समूह आहे, मुरैना जिल्ह्यातल्या पदावलीपासून जवळपास 25 एकर परिसरात जवळपास 200 वाळूच्या दगडातली लहान मोठी मंदिरं पसरलेली आहेत. ही मंदिरं साधारण 8व्या ते 11व्या शतकादरम्यान उभारण्यात आलेली आहे. म्हणजे गुर्जर प्रतिहर राजवंश हे त्या काळात तेव्हा त्यांचं राज्य होतं. आणि मग या मंदिरांमध्ये कोणाकोणाची मंदिरं आहेत, शिवशंकराचं, विष्णूचं, शक्तीचं, आदिशक्ती, या सगळ्या उपासना किंवा त्या परंपरांचं दर्शन घडवणारी अशी ही मंदिरं. म्हणजे फक्त शिवमंदिरं म्हणताना येणार आपल्याला, तर त्या काळातली धार्मिक असू देत किंवा सांस्कृतिक विविधतेचं वेगळं असं सुंदर चित्र म्हणा त्या मंदिरांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं. आता या परिसरातल्या प्रमुख जे शिवमंदिर आहे त्याला भूतेश्वर किंवा बटेश्वर म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच मग हा संपूर्ण जो मंदिर समूह आहे याला बटेश्वर असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे मग कसं आहे की विचार करा ना, इतक्या जुन्या, इतक्या पूर्वीच्या काळामध्ये बांधलेली ही जी मंदिरं आहेत, मी जो कालखंड तुम्हाला सांगितला 8व्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत, म्हणजे काहीशे वर्ष लोटलेली आहेत. हां, आता शेकडो वर्षांपूर्वी ही मंदिरं कोसळली असतील, त्यांचे दगड परिसरात विखुरले असतील, मग अलेक्झांडर कॅनिंगहॅमने 82 या परिसराची नोंद केली आणि तेव्हा त्याला 100 हून अधिक जी लहान मोठी मंदिरं आहेत त्यांचे अवशेष थोडेसे विस्कटलेल्या स्वरूपात त्याला दिसले. आता ते अनेक कारणांमुळे झालेले असतील, वेगवेगळी कारणं दिसतील त्याला, पण त्याच्यानंतर मग त्याची पुनर्बांधणीसुद्धा करण्यात आली होती. म्हणजे की कशा प्रकारचा दगड आहे, कुठला खांब कुठल्या मंदिराचा आहे हे शोधणं मोठं काम होतं. शोधणं म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 2005 पासून याच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली मोठ्या प्रमाणावर. म्हणजे जे पडलेले दगड शोधण्यात आले, त्याची रचना समजून घेण्यात आली, मग ते उपलब्ध त्याचे अवशेष असतील, त्या वास्तूंचे अवशेष असतील, त्याच्या आधारे ती मंदिरं पुन्हा उभं करण्याचं अत्यंत कठीण काम असं सुद्धा करण्यात आलं. सांगते काय, हा विषय ना मोठा आहे रसिक हो. म्हणजे पदावली मंदिर जे आपण तिथे पाहतो ते किल्ल्यासारख्या अशा

भागात आहे. हे मंदिर 11व्या शतकातलं मानलं जातं आणि तिथल्या मग ते कच्छपघात राजवंशाचा प्रभाव तिथे दिसतो. अत्यंत बारकाईने कोरलेली शिल्प आहेत त्याच्यावर. आणि नंतर मग या मंदिराभोवती ना किल्ल्यासारखी तटबंदी आणि बुरुज सुद्धा बांधण्यात आले आहेत. त्याच्यामुळे याला मंदिर म्हणावं का किल्ला हाही एक वेगळा भाग आहे असं सगळं आहे. त्याच्यानंतर मग 7व्या शतकानंतर 11व्या शतकापर्यंत मी म्हणतो 11व्या शतकातली नंतर किल्ले असतील किंवा खजुराहो मंदिरात आपल्याला माहीत आहे ना त्याच्यापूर्वीची शैली त्याच्यानंतरची शैली असा सगळा भाग आहे. नंतर 64 योगिनींचं मंदिर आहे मितावली. हे तर आणखी सुंदर आहे, आणखी सुंदर आहे. टेकडीवर आहे आणि गोलाकार आहे मोठं. अनेक यूट्यूबर्सने याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हे खूपच वेगळं असं मंदिर आहे, खूपच वेगळं असं मंदिर आहे जे 11व्या शतकात उभारलं गेलेलं आहे राजा देवपाल याच्या काळामध्ये. म्हणजे मंदिर गोलाकार आहेत, असे छान खांब आहेत त्याला मोठे मोठे, 64 लहान कक्ष आहेत, गोलाकार असं मंदिर आहे. त्याच्यामध्ये शिवमंदिर आहे. इतर मंदिरं जी आहेत, जी पारंपरिक आपली चौकोनी असतात किंवा आयताकृती असतात, हे पूर्णपणे वेगळं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात पाणी साठवण्यासाठी अद्भुत अशी जलव्यवस्था आहे. म्हणजे छतावर पडणारं पावसाचं पाणी विशिष्ट मार्गाने खाली नेऊन भूमिगत जे पाणी साठवण्याची यंत्रणा आहे तिथपर्यंत पोचवलं जायचं आणि त्याच्यानंतर त्याचं जलव्यवस्थापन केलं जायचं. म्हणजे खरंच तुम्हाला ना ते पाहताना संसद भवनासारखं दिसतं. ते इतकं वेगळं आहे आणि इतकं सुंदर आहे. खरोखरीच ते पाहिल्यानंतर पटकन संसद भवनच आठवेल. मी पुन्हा एकदा याचं नाव तुम्हाला सांगते, मितावली 64 योगिनी मंदिर. मला वाटतं हे अशा प्रकारचं एकमेव मंदिर असावं आपल्या देशामध्ये. नंतर काकणमठ मंदिर असेल, तिथे पण दगड वापरून तयार केलेलं मंदिर. खूप मोठा आहे हा भाग आणि तितकाच सुंदर आहे. आपण आधी गाणं ऐकूया, मग या सगळ्या अद्भुत गोष्टींविषयी बोलूया.

चंबळ खोऱ्यातला हा जो मंदिरांचा समूह आहे याच्याविषयी आपण आता बोलतोय. आणि हे जे त्या काळातले राजे होते, जसं 64 योगिनींचं मंदिर जे मितावली आहे आपल्याला संसद भवनाची आठवण करून देतं, किंवा वास्तू अगदी तशीच आपल्याला भासते. पण आणखी एक तिथलं ठिकाण ते म्हणजे गढी पडवळी. हे सुद्धा बटेश्वर मंदिर जे मी मगाशी सांगितलं त्याच्या अगदी जवळ आहे. आणि इथे सुद्धा कच्छपघात राजघराण्यानेच मोठ्या म्हणजे विष्णू मंदिराचे अवशेष असू देत किंवा नंतर त्याला किल्ल्याचं रूप दिलं वगैरे असं सगळं आहे. इथे मंदिराच्या खांबांवर, छतावर, भिंतींवर जे नक्षीकाम केलेलं आहे, जे कोरीव काम केलेलं आहे, जे अत्यंत अप्रतिम आहे, म्हणजे मग पौराणिक कथा असू दे, देवदेवता त्यांच्या सगळ्या ज्या आकृत्या आहेत त्या आहेत कोरलेल्या, त्याच्याबरोबरीने मानवी जीवनातले वेगवेगळे प्रसंग आहेत. म्हणजे खजुराहोमध्ये जशी आपल्याला शिल्पं दिसतात, शृंगारिक शिल्पं दिसतात, तशा प्रकारची शिल्पं दगडावर अत्यंत जिवंतपणे कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काही काही जण याला ना मिनी खजुराहो असं सुद्धा म्हणतात. आपण अनेक ठिकाणी भेट देतो, म्हणजे प्रसिद्ध अशा ठिकाणी जातो, सगळ्याच ठिकाणी जातो, पण मग कधीतरी ना अशा ठिकाणी सुद्धा जावं. आपला प्राचीन इतिहास, आपली वास्तुकला काय होती, आपलं स्थापत्यशास्त्र, आपलं कला, या सगळ्या गोष्टींची ना आपल्याला ओळख होत जाते. आता इथे जायचं असेल तर ही मगासपासून ही ठिकाणं मी सांगते, तिन्ही ठिकाणं ही मध्य प्रदेशातल्याच त्या परिसरात आहेत. आणि हा जो मंदिर समूह आहे मध्य प्रदेशातला, हा ग्वाल्हेरपासून जवळपास 35 किलोमीटर आणि मोरेना या शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. ग्वाल्हेरहून आपल्याला खाजगी गाड्या, टॅक्सी करून म्हणजे एका दिवसात हे सगळं पाहता येतं. हे पण म्हणजे जसं बटेश्वर मंदिर समूह आहे तो सगळा, मितावली आहे, पडवळी आहे, एका दिवसात हे पाहता येतं. आणि हा ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत उत्तम काळ, पण आता ऑक्टोबरपेक्षा थोडं नंतर गेलात तर जरा हवामान वातावरण थंड असेल आणि छान असेल, छान आहे. वास्तुकला आहे, स्थापत्यकला आहे, हे सगळं जर पाहायचं असेल ना तर या अशा ठिकाणी भेट देणं रसिक हो खरंच गरजेचं आहे. आणि ते तितकंच सुंदरपणे आपल्या ज्ञानात भर घालणार आहे. आणि म्हणून मग आजची ही जी रंजक सफर आहे ही आज या दृष्टीनं करण्याचा एक प्रयत्न केला. सोबत सुंदर गाणी सुद्धा आहेत. ऐकूया आणखी एक छानसं गीत.

खूप गोष्टी आहेत रसिक हो. आणि आपल्या भारत देशामध्ये ना इतक्या वैविध्यपूर्ण अशा गोष्टी आहेत, म्हणूनच आपण म्हणतो ना विविधतेत एकता असलेला, वैविध्य असलेला असा हा आपला देश, जे सौंदर्य तुम्हाला बाहेर गेल्यावर तसं कुठे दिसणार नाही. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. म्हणजे आत्ता मी म्हटलं ना, ही जी पाच संभाव्य स्थळं, जसं उदयगिरी लेणी, त्याच्यामध्ये असलेली 20 लेणी, वराह अवताराचं जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आहे, गिन्नौरगड किल्ला आहे, रायसेन जिल्ह्यातला गिन्नौरगड हे घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशातला प्राचीन किल्ला, मध्य भारतातले तेव्हाचे जे राजगोंड शासक होते त्यांची ती राजधानी होती, अशा प्रकारच्या चंबळ खोऱ्यातली जी मंदिर समूह आहेत, जो मंदिर समूह आहे तो मी त्याच्याविषयी सांगितलं, मग बटेश्वर असेल, पाडवली असेल, किंवा काकरमठ ही सुद्धा मंदिरं आहेत जी वास्तुकलेचा एक अद्वितीय असा नमुना किंवा एक अद्वितीय असा भाग आपल्यासमोर आणतात, किंवा मग बाघ लेणी असू देत, बाघणी नदीच्या काठावर असलेली विंध्य पर्वतरांगांमध्ये, या सगळ्या गोष्टी. आणि त्यातूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याग्रह जिथे जिथे झाला होता ती सगळी ठिकाणं, म्हणजे साईट्स ऑफ सत्याग्रह. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली 9 ऐतिहासिक स्थळं आहेत ज्याच्यामध्ये साबरमती आश्रम आहे, सेवाग्राम आश्रम आहे, मणिभवन आहे, गांधी स्मृती आणि दक्षिण आफ्रिकेतल्या पिट्समॅरिट्सबर्ग इथल्या स्थानकांचा असलेला समावेश, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या युनेस्कोच्या या संभाव्य स्थळांच्या यादीमध्ये येऊ घातलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे जेव्हा दिसतं आणि इतकं वैविध्य, इतक्या सगळ्या गोष्टी, ह्या फक्त आपल्या देशाच्या माध्यमातून जगभरात जाणार आहेत, जगभरात या सगळ्या गोष्टी दिस

असणार आहेत, कळणार आहेत त्यांना, तेव्हा मग आपली मान अभिमानाने उंचावते ना रसिक हो, की किती सुंदर किती वेगळं हे असं आपलं जे जगभरात वेगळं असं दिसणार आहे. आता जागतिक वारसास्थळ म्हणजे काय, तर ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांवर म्हणजे संपूर्ण जगावरच त्यायाने असते, त्याच्यामुळे युनेस्कोने त्याला मान्यता दिलेली असते. असं एक खास ठिकाण आहे जे ऐतिहासिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा किंवा निसर्गाच्या दृष्टीनं वेगळं असतं, अद्वितीय असं असतं, आणि म्हणून त्या वारसास्थळांमध्ये त्या ठिकाणाचा समावेश होणं ही एक खरोखरीच मोठी बातमी असते. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी जेव्हा ही बातमी सांगितली की आता इथे की संभाव्य यादीमध्ये या अशा 5 नव्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे ही जी संभाव्य यादीतल्या स्थळांची संख्या आता 78 पोहोचलेली आहे असे. त्यामुळे हा जो सगळा वारसा आहे ना, हा सगळा आता जपणं, त्याचं संरक्षण करणं आणि तो तितक्याच प्रभावीपणे जगासमोर मांडणं हे आता आपलं कर्तव्य आहे, हे आता आपलं काम आहे. आणि ही जी सगळी ठिकाणं मी आत्ता सांगितली, यातलं प्रत्येक ठिकाण हे स्वतंत्र कार्यक्रमाचा भाग आहे, पण तरीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जितकं सांगता येईल तितकं देण्याचा प्रयत्न केला. आणि आपणसुद्धा या अशा ठिकाणी जाऊन ते नेमकं सौंदर्य काय आहे हे पाहणं गरजेचं आहे रसिक हो, कारण सुट्यासाठी जेव्हा सुट्या येतात तेव्हा आपण अशा छान अशा ठिकाणांचं प्लॅनिंग करतो, जायचं असतं, सगळ्या गोष्टी असतात, पण या अशा ठिकाणी पण या अशा ठिकाणांना पण भेट देणं गरजेचं आहे ना. असो, आपल्या कार्यक्रमाची वेळ रसिक हो इथे संपत येते आहे. यानंतर एक छानसं गीत आपण ऐकणार आहात आणि त्या गीताबरोबरच आपल्या या रंजक सफर कार्यक्रमाची सुद्धा सांगता होणार आहे रसिक हो इथेच. यानंतर हे सुंदरसं गीत आणि त्याच्याबरोबरीनं आज आमच्या FM रेनबो वाहिनीवर दुपारी 2:30 ते 5 इथेसुद्धा चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी हे तीनही कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणार आहे मधुलिका. तेव्हा नक्की ऐका आणि इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते आहे, पण त्याच्या आधी आमच्या श्रोत्यांनी आज खूप छान अशा प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. सुहास पांडे, श्रद्धा कर्णिक, मितेश आणि मेघा बोरले, प्रकाश कुलकर्णी, अविनाश दिवेकर, संतोष शिंदे, मिलिंद टिपणीस, विकास शिरनेरकर, दीपा पालकर, काशीनाथ क्रमवंत यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत कार्यक्रमात. तेव्हा आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताने सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूने झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातला मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असून यात समाविष्ट देशांचा जगाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1/4 वाटा आहे असं त्यांनी सांगितलं. भारताने युरोपियन महासंघातल्या देशांसाठी 92.5% आयात शुल्क माफ केलं असलं तरी महासंघातल्या सर्व देशांमध्ये भारतीय मालाला मुक्त प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकून राहील असं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली होती. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधले 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधल्या 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे तर येत्या 9 मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुरानतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतली थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात जर असं आढळून आलं की काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीने घेतले आहेत तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी द्यायचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांना शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी पोलीस देत नसल्याची

माहिती एका वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला दिली. त्यावर तत्सम काही प्रकरण न्यायालयापुढे प्रलंबित आहे का हे तपासून घेऊ आणि त्यावर सुनावणी घेऊ असं न्यायालयानं सांगितलं. दिल्लीमध्ये 2019 साली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार तसंच 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. पंजाबमध्ये चंदीगड इथं प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव केलाय. पुरुष गटात नोवोक जोकोविचनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करैकल या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातून तर छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार होणार आहे. हा करार कोलकाता इथं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केला जाईल. ही प्रस्तावित विमानतळ पुरुलियामध्ये 4, पश्चिम मेदिनीपूरमध्ये कलईकुंडा, दक्षिण दिनाजपूरमध्ये बालुरघाट आणि अलीपूरद्वारमध्ये हासीमारा इथं उभारली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

घनश्याम व्यास यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अर्थात प्रफुल्ल आचरेकर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या आपल्या या कार्यक्रमात जोडण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, तुमचे प्रश्न आम्हाला थेट विचारू शकता। आमचा संपर्क क्रमांक आहे 4515-4134, 4515-4135 आणि स्टडी कोड आहे 022। आजचा आपला विषय आहे मत्स्यपालनात गुणवत्तापूर्ण मत्स्य बीजाचे महत्त्व। आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत तज्ज्ञ डॉक्टर किरण दशरथ रसाळ। जाणून घेऊया त्यांचा थोडक्यात परिचय। मास्टर ऑफ फिशरी सायन्स मत्स्य विज्ञान, PhD बायोटेक्नॉलॉजी, वरिष्ठ शास्त्रज्ञ ICAR केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई, गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ मत्स्य प्रजनन, अनुवंशशास्त्र आणि जनुकीय सुधारणा या क्षेत्रात ते कार्यरत आहेत। अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत मत्स्य बीज निर्मितीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे। त्यांचे 50 अधिक संशोधन लेख हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत आणि ते महाराष्ट्र शासनासोबत मत्स्यपालन विकासासाठी सतत कार्यरत असतात। डॉक्टर रसाळ सर, आकाशवाणी परिवारातर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत।
5: धन्यवाद
4: सर। आता आपण चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न असा आहे की शेतकरी बांधवांसाठी अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुणवत्तापूर्ण मत्स्य बीज म्हणजे नेमकं काय आणि चांगल्या बीजाची वैशिष्ट्य कोणती?
5: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण एका एक चांगल्या विषयावर चर्चा करतोय ज्या मत्स्यपालनामध्ये हजारो तरुण किंवा फार्मर करू इच्छितात, परंतु ह्या व्यवसायामध्ये एक मोठी समस्या उभी राहिली आहे, ती म्हणजे गुणवत्तापूर्ण मत्स्य बीज। जसं आपण शेतीमध्ये एक चांगल्या वाणाचं बीज सिलेक्ट करतो, तसंच मत्स्यशेतीमध्ये पण एक चांगलं मत्स्य बीज निवडणं खूप महत्त्वाचं आहे। सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर मत्स्य बीज हे एक चांगली वाढ होणारं पाहिजे, एक समान एक समता असलेलं पाहिजे आणि त्या बीजामध्ये रोगप्रतिकारक क्षमता पाहिजे आणि जे हे बीज आपण कुठून घेतोय त्याचा सोर्स हा आपल्याला माहिती पाहिजे। त्यासाठी आपण जेव्हा आपण बीज पाहतो तेव्हा ते बीज ॲक्टिव्ह आहे की नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, ते एक समान साईज आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे, त्या बीजाला काही असं म्हणजे विकृती नसावी आणि ते बीज एका चांगल्या हॅचरीमधून सोर्समधून घेतलं आहे याची शाश्वती आपल्याला पाहिजे।
4: म्हणजे सगळ्या बाजूने तपासणी करणं फार गरजेचं आहे बीजाचं,
5: बरोबर।
4: यानंतरचा पुढचा प्रश्न डॉक्टर असा आहे की अनेक शेतकरी स्वस्त मिळतं म्हणून कोणतंही मत्स्य बीज घेतात, अशी तडजोड केल्याने पुढे उत्पादनावर काही गंभीर परिणाम होतो का?
5: नक्कीच, कारण ह्या आपण जर मत्स्य पालनामध्ये जर आपण ह्या बीजाच्या क्वालिटीबद्दल जर आपण तडजोड केली तर नक्कीच मोठा आर्थिक तोटा होतो। कारण यामध्ये काय होतं, जेव्हा आपण बीज घेतो तेव्हा ज्याची क्वालिटीची आपल्याला शाश्वती नसेल तर त्यामध्ये लगेच रोग होण्याचा चान्स असतो आणि त्यामुळे लवकर प्रादुर्भाव होऊ शकतो। आणि आपण जे खाद्य देतो, आपण जर मत्स्यपालनामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, एक म्हणजे आजचा आपला जो विषय आहे मत्स्य बीज आणि दुसरं म्हणजे फीड। आपण जे फीड आपण जर आपल्या क्वालिटी नसेल, सीडची जर क्वालिटी नसेल, मत्स्यबीजाची क्वालिटी नसेल, तर आपण जे खाद्य देतो त्याचा पण खर्च वाढतो, त्यामुळे आपोआप जो FCR वाढतो आणि उत्पादन खर्च वाढतो आणि त्यातून मग तोटा नक्कीच होणार।
4: बरं श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण थेट आम्हाला प्रश्न विचारू शकता। आमचा संपर्क क्रमांक आहे 4515-4134, 4515-4135 आणि STD कोड आहे 022। डॉक्टर, आपली ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी एक सुंदर गाणं ऐकूया।

0: हेलो
1: नमस्कार नमस्कार सर, मी प्रदीप सुर्वे, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय सातारा। सर आज हाँ सर आज डॉक्टर किरण रसाळ वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी निवडलेला विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि मत्स्य व्यवसायिकांना तो माहिती असणं फार आवश्यक आहे, त्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन करतो।
2: बरं बरं सर, आपला प्रश्न विचारा।
1: प्रश्न असा आहे माझा सर की मत्स्य संवर्धक जे आहेत आपले किंवा मच्छीमार सहकारी संस्था आहेत, यांनी आपल्या तलावात भारतीय प्रमुख कार्प जातीची बोटुकली सोडताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि ती कशा प्रकारची काळजी असेल याबाबतची थोडीशी माहिती द्यावी।
2: बरं, याचं उत्तर आपण सर रेडिओवर ऐकूया। ओके धन्यवाद।
1: ओके ओके सर। ओके
2: सर, काय उत्तर द्याल?
3: हां नमस्कार सर, धन्यवाद। तुमचा प्रश्न एकदम व्हॅलिड आहे आणि जसं तुम्ही सांगितलं, मत्स्य संस्था जे बीज घेतात त्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण आपण जसं शेतीमध्ये बीजाला महत्त्व आहे तसंच फिशरीज ॲक्वाकल्चरमध्ये आपल्या किंवा मत्स्यपालनामध्ये पण बीजाला महत्त्व आहे, पण जर त्यांनी जे बीज आहे ते कुठून आणलं आहे याचा सोर्स त्यांना माहिती असणं गरजेचं आहे आणि जेव्हा ते थेट पाण्यात त्यांनी सोडणं टाळावं आणि ज्या तलावात ते सोडणार आहे त्या तलावाच्या पाण्याची गुणवत्ता त्यांनी तपासली आहे का, त्याचं तापमान काय आहे आणि त्याची जो सोडण्याचा वेळ आहे तो साधारणतः संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस त्यांनी सोडणं आवश्यक असतं, कारण माशांना त्या बीजाला स्ट्रेस येऊन ते त्याची मृत्यू होऊ शकते। आणि समजा त्यांनी बीज एका पिशव्यांमध्ये असेल तर त्या पिशव्या काही काळ तलावामध्ये तसंच ठेवून त्याचं तापमान मॅच करण्याचा प्रयत्न करून मग हळूहळू बीज ते पाणी मिसळून मग ते बीज सोडावे। जसे बीज म्हणजे चांगले आहे जितके महत्त्वाचे आहे तसेच त्या तलाव कसा आहे हे पण महत्त्वाचे आहे। ह्या दोन्ही गोष्टी साधून जर आल्या तरच मृत्यू ही कमी होईल आणि फिश म्हणजे सीड आहे आपलं ते ॲक्लमेटाईज होऊन त्याला चांगला प्रतिसाद मिळेल।
2: नक्कीच, म्हणजे फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे अनुकूलता, म्हणजे ॲक्लमटायझेशन हे फार माशांसाठी किंवा त्या बीजासाठी फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की निश्चितच सुर्वे सरांचं निरसन झालं असावं। पुढचा प्रश्न डॉक्टर माझा असा आहे की बाजारातून किंवा हे हॅचरीमधून हे बीज घेताना ते निरोगी किंवा रोगमुक्त आहे का हे शेतकऱ्यांनी डोळ्यांनी कसं ओळखावं, त्या कोणत्या गोष्टी नक्की तपासाव्यात?
3: नक्कीच, शेतकऱ्यांनी जेव्हा बीज आपण काही प्राथमिक गोष्टी नक्कीच पाहाव्यात, जसं आपण डोळ्याने जसं पाहू तसं आपल्याला निरोगी बीज आहे की नाही हे ओळखता येणार नाही।
2: बरं,
3: त्यासाठी काही ठराविक चाचणी आहे जसं त्याची ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे बीज आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही आणि विरुद्ध दिशेला ते जाते की नाही हे आपण एक छोटी चाचणी करू शकतो आपल्या छोट्याशा याच्यामध्ये, किंवा ते बीज अशक्त आहे का, किंवा आपण जेव्हा त्याची मूवमेंट बघतो तेव्हा काही बीज असं साईडला जातं म्हणजे ते अशक्त बीज आपण लगेच ओळखू शकतो। तसेच ते बीज आपण कोणाकडून घेतोय त्याचा सोर्स आपल्याला नक्कीच माहिती पाहिजे, कारण तसं आपण पाहून त्याची क्वालिटी आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही, पण आपली त्याची पोहण्याची दिशा किंवा त्याची हालचाल किंवा ते एक समान आकारमानचं आहे की नाही ह्या पण ह्या गोष्टी आपण पाहून निश्चित आपण त्याची पण आपण त्या ते बीज रोगमुक्त आहे हे आपण सुरुवातीला सांगू शकत नाही, पण अशक्त आहे किंवा ॲक्टिव्हिटी कमी आहे यानुसार आपण त्याची क्वालिटी ठरवू शकतो।
2: बरं डॉक्टर, याला जोडून एक पुढचा प्रश्न की भारतात गुणवत्तापूर्ण मत्स्य बीज हे नक्की कोणकोणते आहेत आणि कोणते उपलब्ध आहेत?
3: अतिशय छान क्वेश्चन आहे। भारतामध्ये विविध प्रकारच्या मत्स्यपालनासाठी गुणवत्तापूर्ण बीज उपलब्ध आहे, त्यासाठी आमची संस्था जी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या

0: अंतर्गत काही फिशरीजच्या इन्स्टिट्यूट आहे, जसं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर भुवनेश्वरमध्ये स्थित आहे. त्या संस्थेमध्ये रोहू आणि कटला ह्या प्रामुख्याने ज्या दोन जाती ह्या जेनेटिकली इम्प्रूव्ह ज्या अनुवंशिकरित्या डेव्हलप केलेल्या आहे त्या रोहूला त्यांनी जयंती रोहू म्हणून नाव दिले आणि कटलाला अमृत कटला म्हणून ही व्हरायटी उपलब्ध आहे. पण ह्या व्हरायटी महाराष्ट्रामध्ये पण अधिकृतरित्या 2 हॅचरीला त्यांनी मान्यता दिली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण महाराष्ट्र शासनाबरोबर आम्ही काम करून ह्या व्हरायटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच CIFE जिथे मी आता सध्या कार्यरत आहे तिथे पण मागूर, त्याला महामागूर म्हणून नाव दिलं आहे, ती व्हरायटी पण उपलब्ध आहे. आणि ह्या जसं एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, फक्त प्रजातीचे नाव पुरेसे नाही पण ते बीजाचा सोर्स कुठून आहे, त्याची अनुचित गुणवत्ता किंवा आरोग्य आकारमान किंवा हॅचरीची जी डिपार्टमेंटशी सहमत होऊन तिथून त्या हॅचरीमधून बीज घ्यायचे की नाही याची प्रमाणता तपासणे गरजेचं आहे.
1: बरं डॉक्टर, आपण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांना विनंती आहे की आपले काही प्रश्न असतील तर थेट आम्हाला विचारू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 45 15 41 34 45 15 41 35 आणि STD कोड आहे 022.

0: अरे अरे अरे अरे क्या कर रहा है इधर इधर इधर। हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे हैं।
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: डॉक्टर, अनेक प्रश्न आपल्या श्रोत्यांनाही पडलेले आहेत आणि त्याचबरोबर इथेही मलाही तुम्हाला विचारायचे आहेत। त्याचबरोबर दुसरा प्रश्न माझा पुढचा असा आहे की आपल्या अनुभवानुसार चांगल्या गुणवत्तापूर्ण बीजामुळे एका एकरात उत्पादन आणि नफ्यात किती टक्क्यांनी वाढ होऊ शकते, काय सांगाल?
4: याचे एकच निश्चित असे आकडेवारीनुसार उत्तर देता येणार नाही, कारण बीजाबरोबरच जे दुसरे घटक आहेत, जसे पाण्याची गुणवत्ता, स्टॉकिंग डेन्सिटी किती केली त्यांनी, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि बाजारभाव, याचा जे उत्पादनावर मोठा परिणाम होतो। त्यामुळे एक निरोगी, एक समान आणि अनुवंशिकदृष्ट्या चांगल्या बीजामुळे चांगला सर्वायवल मिळतो, ग्रोथ मिळते। आणि जर तुम्ही टक्केवारीमध्ये विचारलं तर नक्कीच 20-25% फरक पडू शकतो, त्यातून त्यांना उत्पादनामध्ये वाढ होते। आणि पण ह्या परिस्थितीनुसार बाकीचे जे घटक आहेत, जसं मी सांगितलं तुम्हाला, खाद्य व्यवस्थापन हे पण खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे किती किलो मासे मिळाले हे न पाहता प्रति किलो उत्पादन खर्च किती आला आहे आणि त्यानुसार आपण प्रति एकर निव्वळ नफा किती मिळतो हे पाहायला हवं।
3: बरं, हे फार गरजेचे आहेत या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे मुद्दे जे डॉक्टर रसाळ आपल्याला समजवत आहेत। आणि हे सगळे मुद्दे आपण आपले जे येणारे भविष्यातील शेतकरी आहेत किंवा येणारे आपले तरुण पिढी आहे त्यांना फायदेशीर ठरणार आहे निश्चितच। पुढचा प्रश्न, काही शेतकरी स्वतःच नर्सरी तयार करून मत्स्य बीज मोठं करून विकतायत, म्हणजे हा सीड बँकचा व्यवसाय कसा सुरू करावा?
4: निश्चितच हा चांगला व्यवसाय आहे। आणि पण हा
3: डॉक्टर मी तुम्हाला मध्येच थांबवतोय, अजून आपल्याला एक श्रोत्यांचा फोन आलाय, आपण तो घेऊया।
4: चालेल।
3: हॅलो हॅलो, प्रश्न विचारा सर आणि नाव सांगा आपलं।
5: सर पुन्हा मी प्रदीप सुर्वे सातारावरूनच बोलतोय।
3: बोला बोला सर सुर्वे सर।
5: सर डॉक्टर किरण सरांना माझा असा प्रश्न आहे की हा कार्यक्रम आमच्या सातारा जिल्ह्यातील बऱ्याच संस्था, काही मत्स्य व्यावसायिक ऐकतायत, तर त्यांना मत्स्य बोटुकली वाहतुकी दरम्यान, म्हणजे जिथून कुठून मत्स्य बोटुकली घेणार आहोत तिथून आपल्या तलावा

0: जी मच्छी मोटकलीची वाहतूक करणार आहोत त्या वाहतुकी दरम्यान काय नेमकी काळजी घ्यावी त्याबाबतची थोडीशी माहिती द्यावी.
1: बरं, धन्यवाद सर. उत्तर आपण रेडिओवर ऐकूया.
2: हा ठीक सर. सर, जो वाहतुकी दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यू होण्याचा प्रभाव ते चान्स असतो, ह्या दरम्यान जर ते डिस्टन्सवर म्हणजे ठरवलं जातं, जर लाँग डिस्टन्स वाहतूक असेल तर त्यासाठी त्यांनी जे ठराविक एका बॅगमध्ये किती मत्स्यबीज ट्रान्सपोर्ट करायला पाहिजे, त्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा आहे की नाही म्हणतात ती पण चेक केली पाहिजे, आणि योग्य प्रकारे पॅकिंग करून जर ट्रान्सपोर्ट केली बोटुकली स्पेशली, तर मला वाटते मृत्यू जर जवळ 100 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर मला वाटते मरण्याचं प्रमाण खूप कमी असतं. पण जेव्हा आपण सीड ट्रान्सपोर्ट करतो आहे, बीज ट्रान्सपोर्ट करतो आहे, त्यांना ॲटलिस्ट 1 दिवस आधी त्यांना खाणं द्यानं टाळावं, आणि त्याचं प्रॉपर कंडिशनिंग करून जर पॅकिंग केलं तर मला वाटते मर होण्याचा चान्स खूपच कमी आहे. आणि त्यासाठी काही ठराविक आपण पाण्यामध्ये पण ॲड, जर लाँग डिस्टन्स असेल तर पाण्यामध्ये काही ठराविक आपण ॲड करतो केमिकल, आणि त्यानुसार त्याची मृत्यू कमी होते. आणि शक्यतो जी वाहतूक आहे ती जर रात्रीच्या वेळेस केली तर मला वाटते चांगला परिणाम म्हणजे चांगला रिझल्ट मिळेल.
1: म्हणजे डॉक्टर, वाहतुकीसाठी सुद्धा काळजी घेणाऱ्या ह्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या ठरतात या संपूर्ण प्रवासात.
2: नक्कीच
1: नक्कीच. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपल्या या संपूर्ण व्यवसायात किंवा आपण जर तरुणांसाठी काय सल्ला द्याल?
2: तरुणांसाठी मत्स्यपालन हा एक शेतीबरोबर जोडधंदा म्हणून नक्कीच आपण करू शकतो. आणि आजकाल जर आपण पाहिलं जर गव्हर्नमेंटचा आपला एजेंडा आहे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी, एक बिझनेस करण्यासाठी, नक्कीच म्हणजे मत्स्यपालन बीज उत्पादन हाच नव्हे तर ह्यामध्ये एक वेगवेगळा व्यवसाय आहे, जसे सीड प्रोडक्शन हॅचरीमधून जे बीज उत्पादन किंवा ब्रीडिंग तेच त्याचे संलग्न आहे, किंवा व्हॅल्यू ॲडिशन किंवा फिश मार्केटिंग किंवा कोल्ड चेन, यामध्ये अनेक व्यवसायाच्या संधी आहेत ज्यामध्ये काही तरुणांकडे जर जमीन वगैरे नसेल तर त्यांना जमीन किंवा पाण्याचा सोर्स नसेल तर त्यांनी वेगवेगळ्या व्हॅल्यू ॲडिशन किंवा मार्केटिंग ह्यामध्ये व्यवसाय म्हणून पाहू शकतो. पण मत्स्यपालन नोकरीपेक्षा नक्कीच चांगले ठरेल असं मला मनापासून वाटतं. पण याचं यश हे वेगवेगळ्या गोष्टीशी निगडीत आहे. एक चांगले व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये भांडवल किंवा बाजारपेठ किंवा पाण्याची उपलब्धता, तांत्रिक ज्ञान ही आणि जोखीम जे आपण स्वीकारण्याची क्षमता यावर अवलंबून आहे. आणि येणाऱ्या दशकात जसा तुम्ही प्रश्न विचारला, येणाऱ्या दशकामध्ये नक्कीच जर तंत्रज्ञाना आधारित मत्स्यपालन जर केले तर तरुणांना नक्कीच एक मोठी संधी, रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल.
1: बरोबर बरोबर, निश्चितच. डॉक्टर मगाशी आपला एक तो प्रश्न खरं तर अर्धवट राहिला, त्यावर आपण पुन्हा येऊया की आपल्या अनुभवानुसार चांगल्या गुणवत्तापूर्ण बीजामुळे एका एकरात उत्पादनात आणि नफ्यात किती टक्क्यांनी वाढ होऊ शकते, काय सांगाल?
2: मी मला वाटतं त्याचा आन्सर दिला आहे. असं आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकत नाही, ह्यामध्ये काही ठराविक गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपलं खाद्य व्यवस्थापन किंवा पाण्याचं जे सोर्स आहे ह्या गोष्टी त्याची संलग्न आहेत. पण जर आपण चांगल्या क्वालिटीचं बीज जर वापरलं तर नक्कीच 20-25% नफ्यामध्ये वाढ होईल.
1: बरं बरं, नक्कीच. आपण पुन्हा काही मोजके प्रश्न आहेत ते घेऊया, पण आपण एक छोटंसं सुंदर गाणं ऐकूया आधी.

0: हॅलो फार्मर्स मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर रसाळ सर. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की मगाशी पुन्हा एकदा तो अर्धवट राहिला होता, तो प्रश्न आपण इथे विचारूया की काही शेतकरी स्वतःच नर्सरी तयार करून मत्स्य बीज मोठं करून विकतायत आणि हा सीड बँकचा व्यवसाय कसा सुरू करावा, काय सांगाल?
1: हा नक्कीच हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो, पण हा जो व्यवसाय सीड बँक, ज्याला मत्स्य जिऱ्या मत्स्य फ्राय बोलतो, त्याला मत्स्य जिऱ्यापासून बोटुकली तयार करण्याचा हा एक चांगला व्यवसाय काही शेतकरी नक्कीच पण करू शकतात. पण ह्यामध्ये एक वैज्ञानिक पद्धतीने किंवा नियोजनपूर्वक करणे गरजेचं आहे, ज्यामध्ये ज्या मत्स्य शेतकऱ्याकडे योग्य जागा आणि पाण्याचा एक चांगला सोर्स उपलब्ध असणे गरजेचं आहे. आणि जे सीड बीज ते घेणार आहे, एक चांगल्या हॅचरीमधून गुणवत्तापूर्ण बीज त्यांनी घ्यावे आणि नर्सरी टँक पॉन्डची तयारी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये स्टॉकिंग डेन्सिटी एक योग्य त्याने प्रमाणात ठेवली पाहिजे. त्यामध्ये त्यांनी फीडिंग आणि वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, जे आपण पाण्याची गुणवत्ता पण व्यवस्थित राखली पाहिजे. आणि त्यांनी ग्रेडिंग करून एक समान आकाराचे बीज तिथे जर सोडले, त्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित डाटा मॉर्टॅलिटी किंवा ग्रोथ याचा डाटा व्यवस्थित नोंद ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं मगाशी एक क्वेश्चन विचारला आपल्या साहेबांनी, जे आपले जे संस्था आहेत त्यांना आपण हे बीज मोटोकली त्यांना आपण देऊ शकतो, जेणेकरून त्यांना आणि याची नोंदणी परवाने हे स्थानिक मत्स्य व्यवसाय विभाग जे आहेत त्यांच्याशी त्यांच्या नियमाचं पालन करून जर केलं तर मला वाटतं हा एक चांगला व्यवसाय, त्यातून एक चैन तयार होईल, सप्लाय चैन तयार होईल, जेणेकरून हा एक मोठा चांगला व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा तरुण पिढीसाठी हा एक चांगला व्यवसाय
0: ठरेल. नक्कीच नक्कीच सीड बँक हा खरंच फायदेशीर ठरावा आणि लवकरात लवकर नव्या तरुण पिढीने त्याचा लाभ घ्यावा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की ICAR आणि CIFE आणि महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना गुणवत्ता बीज आणि प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानासाठी कोणतं प्रशिक्षण दिलं जातं?
1: ICAR CIFE आमची संस्था आणि आम्ही महाराष्ट्र शासनाबरोबर कार्यरत आहोत, कारण आमची सेंट्रल जी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमार्फत आम्ही मत्स्यपालन, मत्स्यबीज व्यवस्थापन किंवा प्रजनन, सीड प्रोडक्शन, नर्सरी मॅनेजमेंट, फीडिंग किंवा आधुनिक तंत्रज्ञान जे आहे मत्स्यपालनासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्यासाठी प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन नेहमी करत आलो आणि यापुढेही महाराष्ट्र शासनाच्या ज्या मत्स्य व्यवसाय विभाग आहे यांच्या अंतर्गत काही योजना किंवा प्रशिक्षण किंवा तांत्रिक मार्गदर्शन या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहोत. आणि त्यासाठी माझा एक शेतकऱ्यांना एक सल्ला आहे, किंवा आपण बीज किंवा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील जो मत्स्य व्यवसाय विभाग आहे त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्यामार्फत आमच्या संस्थेशी जर जोडले गेलं तर एक नक्कीच तांत्रिक मार्गदर्शन मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मत्स्यपालनासाठी एक नवीन दिशा नक्कीच तयार होईल.
0: नक्कीच नक्कीच. आणि पुढचा आणि अगदी शेवटचा प्रश्न सर, की पुढच्या 10 वर्षात मत्स्यपालन हे नोकरीपेक्षा चांगला व्यवसाय ठरेल का, काय वाटतं?
1: मत्स्यपालन नोकरीपेक्षा नक्कीच चांगलं ठरेल असं आपण सरसकट म्हणणे योग्य नाही, कारण ह्या मी जसं सांगितलं हे यश कोणत्याही व्यवसायामध्ये यश हे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर भांडवल पाहिजे, बाजारपेठ, त्यानंतर पाण्याची उपलब्धता. जर तुम्ही मासे हा जर भाग बघितला तर तुम्ही कधीच असं बघितलं नसेल की मासे 10 रुपये किलोनी मिळाले. ही मत्स्यपालन मत्स्य म्हणजे जी प्रोडक्शन मिळते त्यातून एक शाश्वत इन्कम ही नक्कीच शेतकऱ्याला मिळेल. पण यासाठी तांत्रिक ज्ञान आणि जोखीम स्वीकारण्याची तरुणांची तयारी पाहिजे. त्यासाठी त्यांना एक तांत्रिक तंत्रज्ञानावर आधारित आणि असं मत्स्यपालन जर करून केलं तर पुढच्या 10 वर्षात नक्कीच एक मोठी संधी निर्माण होऊ शकते आणि एक सर्वसंपन्न मत्स्यपालनामध्ये आपण महाराष्ट्र आपण निर्माण करू शकतो. आणि माझा एक संदेश आहे शेवटी, चांगले बीज, चांगले व्यवस्थापन आणि योग्य बाजारपेठ या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तरच मत्स्यपालन हे केवळ शेतीला जोडधंदा न राहता एक सक्षम व्यवसाय बनू शकतो.
0: नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मत्स्यपालनाच्या यशाची पहिली पायरी म्हणजेच गुणवत्तापूर्ण मत्स्य बीज याबद्दल अत्यंत मोलाचं मार्गदर्शन ऐकलं. आपल्या शंकांचं

0: इतक्या सोप्या भाषेत निरसन केल्याबद्दल वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर किरण दशरथ रसाळ सरांचं आकाशवाणी परिवारातर्फे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: पुन्हा भेटूया पुढच्या याच नव्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR ॲप. जय जवान जय किसान.
2: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स. याचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।